सुप्रभाती, नमस्कार. श्रोते हो, एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर, 14 श्रावण शके 1948, दिनांक 5 ऑगस्ट 2026, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

एफएम बँड 101.1 मेघर्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचारपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमातून ऐकूया डॉ जयंत बरिदे यांच्याकडून भक्तिभाव याविषयीचे विचार.
1: भक्तिभाव याविषयी डॉ जयंत बरिदे यांचे विचार.
2: या शब्दाची व्युत्पत्ती भज या संस्कृत शब्दापासून झाली. भज म्हणजे विभाजन, वाटून घेणं, भाग घेणं, जोडणं, शरण जाणं, आवड, प्रेम, मुक्ती. भक्तीचे अनेक रूप आहेत. मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुभक्ती, मित्रभक्ती, राजभक्ती, देवभक्ती, राष्ट्रभक्ती, अनेक प्रकारची भक्ती असते. मोक्षप्राप्तीकरता ज्ञानमार्ग, राजमार्ग, कर्मवर्ग तसा भक्तिमार्ग. भक्ती आणि परमात्मा या संदर्भात श्वेतेश्वतारा उपनिषद सांगतो, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरव, तसे ते कथिता ह्यर्था प्रकाशंते महात्मना. सर्वसाधारण मर्त्य मानवाला संसाराची मोहमाया सोडवत नाही. संसाराला भवसागर म्हणलं जातं, परंतु भवपाशात माणूस इतका गुंततो, इतका भरकटतो की सुख आणि दुःख हे माणसाच्या मनाचे खेळ असतात हेच त्याला उमगत नाही. दीर्घकालीन वासनांच्या संस्कारानं ते खेळ खरेच आहेत असं भासू लागतं. म्हणून खरंही ते परमार्थत आहे. माणसाचं अंतिम सुख आहे त्या शाश्वत ब्रह्मात, त्या अद्वैतात. त्यासाठी ईश्वराच्या प्रती भक्तिभाव बाळगावा, तोच सारा भ्रमनिरास करेल. ईश्वराशी नातं जोडायचं तर भक्तिभाव बाळगावाच लागतो. विठू माऊली तू माऊली जगाची असं म्हणत कोणी मातृभावानं भावविवल होतो, कोणी त्याला आकाशातील बापा अशी साथ घालत पितृभाव जागवतो, कोणी म्हणतं तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो, प्रेमभारत कोणी त्याला पंढरीचं चोर असं आळवून जातं. साध आणि नाती वेगवेगळी, पण भाव एकच, भक्तीचा, समर्पणाचा. भक्तिभावाचे नातं धर्म, पंथ, जात, कुळ, वैभव, प्राप्ती, मानमान्यता, शरीर सामर्थ्य, क्षमता, गुणवत्ता इत्यादींच्या पल्याडचं असतं. ह्या भक्तिभावात एक आणि एकच गुण नितांत आवश्यक आहे आणि तो म्हणजे एकनिष्ठ भक्तिभाव. भावविरहित भक्ती म्हणजे जलविरहित मेघ. भक्तिभाव विरहित संतांचा सत्संग म्हणजे पालत्या घडावर पाणी. परंतु जाणीवपूर्वक, मनपूर्वक, सजग आणि निस्वार्थ भावानं चैतन्यपूर्ण सत्संग साधता आला तर भक्तिभाव आपोआपच वृद्धिंगत होत जातो. संतांचे शब्द साधे शब्द असतात, पण त्या शब्दांचा उच्चार भक्तिरसात ओतप्रोत डुंबून झाला तर श्रोतृगणांचा भक्तिभाव सहजच तरारून येतो. भक्तिभावात रममाण होणं ही अत्युच्च अशा परमानंदाच्या अवस्थेत जाण्याची सुरुवातीची एक पायरी आहे आणि त्यासाठी हवा असतो सत्संग. भक्तिभाव म्हणजे एक समृद्धाची संचयनी आहे. मंत्रतंत्र, जपजाप्य, पूजापाठ, दानधर्म, तीर्थाटन या सगळ्यांच्या पलीकडचा आहे भक्तिभाव. भक्तिभाव कशावरही निर्भर नसतो, त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. भक्तिभाव पार अंतरातून प्रगट व्हावा लागतो किंवा संतसंघानं जागृत व्हावा लागतो, तेव्हा कुठं त्या भगवंताच्या समीप जाण्याच्या मार्गाचं फक्त दर्शन होतं. भक्तिरसात आकंठ डुंबण्यासाठी विचारी मनाला आवर घालून स्वतःला आराध्याच्या चिंतनात बिनशर्तपणे झोकून द्यावं लागतं. आपल्या विज्ञानमय कोश उपयोगात आणायचं कधी तर जेव्हा चांगलं आणि वाईट, बरोबर किंवा चूक, कर्म का क्रिया याचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हाच आणि फक्त तेव्हाच.

0: देव हा निर्गुण निराकार अनादि अनंत तत्वाचा आहे. द्वैताचा लय साधून आणि शाश्वत सत्य तसंच निस्वार्थ भक्तिभाव बाळगून द्वैताचं निराकरण करून त्या ईश्वराशी तादात्म्य पावायचं. भक्तिभाव हा अनादिकालापासून मानवी बंधनांच्या पलीकडचा आहे. त्याला धर्म जात कुळ यांचं बंधन नसतं. 16व्या शतकातले संत लतीफ शाह जे रामभक्त होते ते म्हणतात, आता पूजा कोठे वाहू, पाहता देहीच झाला देऊ. भावे पूजन करीत देही देव झाला तत्वता. तुडू गेलो तुळशीपानं, तेथे अवघ्या मधुसूदन. अत्र गंध पुष्प धूप, अवघे विठ्ठल स्वरूप. फक्त फल तांबूल नैवेद्य, पाहता अवघाची गोविंद. म्हणे लतीफ ब्रह्मज्ञानी, अवघा पाहता चक्रपाणी. थोडक्यात, देव कसा हो तर भाव जसा, मग ती भक्ती सगुण भक्ती असो की निर्गुण भक्ती असो.
1: चिंतन या कार्यक्रमातून आताच आपण डॉ जयंत बरिदे यांच्याकडून भक्तिभाव याविषयीचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, एफ एम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाले आहेत.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया. बेला शेंडे यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांची भक्तिगीत रचना, संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं.

हृदयहो भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. भक्ती, श्रद्धा, सकारात्मकता या मानवी जीवनाला आणि मनाला समृद्ध करणाऱ्या तीन शक्ती आहेत. श्रद्धा मनसाला आधार देते, भक्ती विश्वासाला कृतीत आणि प्रेमात बदलते, तर या दोन्हीमुळे मनात निखळ आणि टिकणारी सकारात्मकता निर्माण होते. भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरातील डॉ सदाशिव जावडेकर यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे डॉ धनंजय दैठणकर यांचं.

श्रोत्याहो, FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या पूर्ती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोत्याहो, श्रद्धा मनाचा बळकटपणा वाढवून आधार देते. ईश्वरावर किंवा निसर्गाच्या शक्तीवर अचल विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. कठीण प्रसंगात काहीतरी चांगले होईल ही खात्री श्रद्धा देते. शंका आणि भीती कमी करून मन स्थिर ठेवण्याचे काम श्रद्धा करते.

कार्यक्रमातून आताच आपण संजीवनी भेलांडे यांच्या स्वरातील डॉ लक्ष्मण भावे यांची रचना ऐकली. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रद्धेहो भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया सुरेश वाडकर, अरुणा ढेरे यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं.

श्रोतेहो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. भक्ती मार्गातून सकारात्मकता जीवन जगण्याची ऊर्जा देते. श्रद्धा आणि भक्तीमुळे जीवनात कायम एक नवी उमेद आणि सकारात्मक ऊर्जा राहते. समाधान जे घडत आहे ते चांगल्यासाठीच आहे किंवा त्यात काहीतरी शिकवण आहे हा दृष्टिकोन मिळतो आणि मनशांत राहिल्यामुळे शारीरिक मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत मिळते. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातून शेवटी ऐकूया कृष्णा शिंदे यांच्या स्वरातील ग. रा. पालकर यांचं बुद्धगीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

कृष्णा शिंदे यांच्या स्वरातील या बुद्धगीतानं भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. हृदयाला सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ओळखून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षिप्त होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची.

या रूपरेषेत तर सकाळी ठीक 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:00 माने नेत्रालयाचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल श्री गंगा हॉस्पिटल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आजच्या प्रसारणात सकाळी 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमातून संदीप खरे, मिलिंद इंगळे, सुवर्णा माटेगावकर यांच्या स्वरातील मराठी भावगीत रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये देवकी पंडित, सई टेंभेकर, राहुल सक्सेना यांच्या स्वरातील सुगम गीतरचना प्रसारित होतील. सकाळी 8:40 गझल गायनाचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमातून भूपिंदर सिंग, मिताली मुखर्जी, ए हरिहरण आणि चंदन दास यांच्या स्वरातील हिंदी गझल रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ते 10 या वेळेदरम्यान आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

आजच्या प्रसारणात सकाळी ठीक 10 वाजता आपण ऐकू शकाल गीतगुंजन हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमातून आई नंबर 1, क्लासमेट, क्षणभर विश्रांती, मध्यम मार्ग, रिंगा रिंगा, सूर्योदय, एक नवी पहाट या मराठी चित्रपटातील गीतरचना आपण ऐकू शकाल। सकाळी 10:30 आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करू। आज या कार्यक्रमाचा भाग 52 प्रसारित होईल। सकाळी 10:45 लोकजागर हा कार्यक्रम। सकाळी 11:00 NCERT प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल उमंग। सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। आज या कार्यक्रमातून पॉपगीत, बालगीत, भावगीत, गझल, हिंदी भक्तिगीत रचना आपण ऐकू शकाल। दुपारी 12:00 महिला मंडळ अंतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। दुपारी 1:00 आकाशवाणी

आणि महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वेळ असेल शेतकरी बांधवांसाठीच्या किसानवाणी या कार्यक्रमाची. आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल तरी ठीक 11:10. आमच्या आजच्या प्रसारण सभेतील बातमीपत्रांच्या वेळा नियमितप्रमाणे असतील. श्रोते हो, ही होती ओळख आमच्या आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची.

0: हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमातून ऐकूया सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना याविषयीची माहिती.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी सेंद्रिय शेतीमध्ये करावयाचे उपाय ते असे आहेत. सेंद्रिय घटकांचा शिफारशीनुसार वापर करून जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवावी. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवावा. 5% निंबोळी अर्क किंवा एझाडिरेक्टिन 1000 PPM 3-4 ml प्रतिलिटर पाणी याप्रमाणे रस शोषक किडीसाठी आलटून पालटून फवारणी करावी. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि इतर जैविक घटकांचा वापर करून मुळांच्या रोगांचं व्यवस्थापन करावं. शेतात पाणी साचू न देता योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. रोगग्रस्त आणि विषाणूग्रस्त झाडं त्वरित उपटून नष्ट करावीत. पिवळे चिकट सापळे लावून पांढरी माशी आणि इतर रस शोषक किडींचे निरीक्षण आणि नियंत्रण करावं. पिकांची नियमित पाहणी करून पिवळेपणाचे कारण निश्चित झाल्यानंतरच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. योग्य निदानानंतर जैविक निविष्ठांचा संतुलित वापर, जमिनीचं आरोग्य सुधारणा आणि एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून पिकाचा जोम पुन्हा वाढविता येतो. मंडळी यावरील उपाय म्हणजे पिकांचं आरोग्य जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असतं. आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पेरणी करतानाच उपाययोजना करणं आवश्यक असतं. पेरणी आटोपली असल्यास या उपाययोजना करणं गरजेचं आहे. यामध्ये शेतामध्ये ज्या भागात सोयाबीन पिवळं पडलं असेल त्या भागात कमतरतेची लक्षणं ओळखून योग्य त्या विद्राव्य खतांची फवारणी घ्यावी. त्याचं प्रमाण प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे वापरावं. यामध्ये नत्र अन्नद्रव्याची कमतरता, युरिया खत 20 ग्रॅम, गंधक अन्नद्रव्याची कमतरता, सल्फेटयुक्त खत 50 ml, लोह अन्नद्रव्याची कमतरता, सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 5 ml किंवा चिलेटेड फेरस 5 ग्रॅम, जस्त अन्नद्रव्याची कमतरता, सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 5 ml किंवा चिलेटेड झिंक 5 ग्रॅम, स्फुरद अन्नद्रव्याची कमतरता 12-61-0 किंवा 17-44-0 किंवा 0-52-34 यापैकी एक खत 50 ग्रॅम, बोरॉन अन्नद्रव्याची कमतरता, सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 5 ml, 10-26-26 खत 20 किलो अधिक 5 किलो झिंक सल्फेट किंवा 5 किलो फेरस सल्फेट द्यावं, किंवा 5 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 अधिक त्यासोबत 15-20 किलो अमोनियम सल्फेट द्यावं. खतं देत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. मंडळी तणनाशक वापराचा परिणाम यामागील कारणं सामान्यपणे याप्रमाणे आहेत. अयोग्य तणनाशक आणि अयोग्य प्रमाणात वापर, फवारणीसाठी कमी अधिक प्रमाणात पाण्याचा वापर, तणनाशक खत किंवा टॉनिक एकत्रित फवारणी, तणनाशक आणि कीटकनाशक अनावश्यक एकत्र फवारणी. मंडळी तणनाशकामुळे जास्त स्कॅचिंग आले असल्यास पिकाला कोळप्याची पाळी देणं, त्यानंतर DAP अधिक युरिया खत देणं किंवा 20-20-0-0-13 सोबत झिंक सल्फेट देणं, फवारणी शक्य असल्यास 19-19-19 100 ग्रॅम अधिक अमिनो ऍसिड किंवा सायटोकायनिन 25-30 ml प्रति 15 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तणनाशक वापरताना कोणतेही एकच एक किंवा शिफारशीत असेल तरच 2 एकत्र करून फवारणी करावी, त्यापेक्षा जास्त एकत्र करू नयेत. तणनाशक, कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांची एकत्र करून फवारणी करू नयेत. कोणतेही रसायन शिफारशीनुसार दिलेल्या प्रमाणात वापरावेत.
0: कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला। सादर करते आहेत धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती करून घेऊयात। सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो, तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो। वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते। त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोग प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते। इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते। आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात। आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात, त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते। प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही। अशा वेळी आईने काय करावे, तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे। बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे। स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते, तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते। साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे। दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे। पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याची ढेकर काढावी, नंतरच बाळाला झोपवावे। जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं। बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणेही तितकेच महत्वाचे। प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी। बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा। बाळाला स्वच्छ धुतलेले आणि पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत। बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते। आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे। संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने, आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते। आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे। प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो, तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा। अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते। आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे। चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल

हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: सर।
1: श्रुतिहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। श्रुतिहो आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती। लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे। आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग। श्रुतिहो, पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते। सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गड किल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात। निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे। गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात। एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते। परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात। पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसनाशी होते। एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो। ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते। म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे। सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये। आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते। गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं। दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन। आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय याची माहिती आपण घ्यायला हवी। आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी। यानंतर आपल्या स्वतःसंबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल आपल्या सोबत ठेवणं। पावसाळी भटकंती म्हणजे केवळ फोटो काढणं नाही, ती निसर्गाशी जबाबदारीने संवाद साधण्याची संधी आहे हे लक्षात ठेवायला हवं। सह्याद्री आपल्याला भरभरून देतो, पण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेताना आपणही त्याचा आदर केला पाहिजे। सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC। अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं। आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620-230-231। श्रोते हो, आपण ही सगळी काळजी घेतली तरीही सह्याद्रीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी दुर्दैवी अपघात घडल्याचं कानावर येतं। हे अपघात नेमके कसे घडतात आणि त्यामागची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत हे आपण आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात जाणून घेऊया। श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा पहिला भाग ऐकला। लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे। मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. आज दिनांक 5 ऑगस्ट. सुविचार. दुसऱ्याला मदत करण्याची उत्स्फूर्त प्रेरणा ज्याच्या हृदयात आहे त्यालाच टीका करण्याचा अधिकार आहे. दिनविशेष. आज दिनांक 5 ऑगस्ट. इतिहास संशोधक वासुदेव शास्त्री खरे यांचा जन्मदिन 1858. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्मदिन 1890. मिझोराम या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा 1987. स्वातंत्र्य सैनिक अच्युतराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन 1992. आधुनिक ओडिशाचे शिल्पकार शिक्षणतज्ञ नीलकंठ दास यांचा जन्मदिन. व्यक्तिविशेष. महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी अ पासून ज्ञपर्यंत ज्ञान असलेला चालू शतकातील चालता बोलता ज्ञानकोश म्हणजे दत्तो वामन पोतदार. आज त्यांचा जन्मदिन. दिनांक 5 ऑगस्ट 1890 रोजी महाडजवळील वीरवाडी येथे त्यांचा जन्म झाला. मराठी हिंदी संस्कृत उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या पोतदारांनी जणू मराठ्यांच्या इतिहासालाच आपले जीवन वर्चस्व आणि सर्वस्व मानले होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, सह्याद्री मराठी साहित्य परिषद, शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांशी ते संबंधित होते. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास संशोधन आणि व्यासंग याला वाहून घेतलेल्या पोतदारांनी मराठी गद्याचा इंग्रजी अवतार, विविध दर्शन, मी युरोपात काय पाहिले, शिवचरित्राचे पैलू यासारखे ग्रंथ लिहिले. इतिहास संशोधनाला वाहिलेल्या वेगवेगळ्या मासिकातून आणि अन्यत्र सुमारे 400 लेख लिहिणाऱ्या पोतदारांनी महाराष्ट्रीय जनतेची त्यांच्याकडून असलेली शिवचरित्राची अपेक्षा मात्र पूर्ण केली नाही. महाराष्ट्र आणि त्यांच्या इतिहासाशी संबंधित घराण्याची दैदिप्यमान परंपरा मुखोद्गत असणाऱ्या पोतदारांनी हिंदी साहित्य संमेलनाचे साहित्य वाचस्पती ही पदवी प्राप्त केली, तर केंद्र शासनाने महामहोपाध्याय या पदवीने गौरविले. 1933-36 या काळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संपादन करणारे पोतदार. आज त्यांचा जन्मदिन. श्रोतेहो, दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
5: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
6: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-8872.
7: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
8: रील लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
9: बँकेच्या विविध

0: कर्ज योजना, जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार। शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत माननीय नेत्रालय यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक माननीय नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक। डोळे हे अनमोल गडे। अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट, काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका। डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
5: PA माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर, नांदेड
4: अवश्य भेट द्या।
5: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार। मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा। संपर्क 95 27 23 18 28।
4: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे। जग पाहण्याची, स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी, या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, कारण डोळे हे खूप नाजूक असतात। डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत। ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला।
6: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर माने, आय स्पेशलिस्ट, नांदेड। आजचा विषय आहे डिजिटल युगामध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी। तर बऱ्याच लोकांचे काही प्रश्न असतात। पहिला प्रश्न असा आहे की आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक आणि इतर स्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशा परिस्थितीत डोळ्यांवर कोणते परिणाम होऊ शकतात। तर आजच्या काळामध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मनोरंजन यासाठी स्क्रीनचा वापर अपरिहार्य झाला आहे, मात्र सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यावर ताण येतो। स्क्रीन वापरताना आपण सामान्यपेक्षा कमी वेळा पापण्यांची उघडबंद करतो, त्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात आणि डोळे कोरडे पडू लागतात। याशिवाय डोळे दुखणे, जळजळ होणे, धूसर दिसणे, डोकेदुखी, मान आणि खांदेदुखी अशा समस्या उद्भवू शकतात। दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास कामाची कार्यक्षमता आणि डोळ्यांचा आराम दोन्ही कमी होतात। तर दीर्घकाळ स्क्रीनसमोर काम केल्यामुळे डोळे कोरडे पडणे, डोकेदुखी, धूसर दिसणे किंवा डोळे दुखणे यासारख्या तक्रारी का बरं निर्माण होतात? तर स्क्रीनकडे एकटक पाहताना पापण्या लावण्याचे प्रमाण साधारणतः 50 ते 60% कमी होते, म्हणजे आपण 1 मिनिटामध्ये साधारणतः 17 ते 20 वेळा पापण्यांची उघडबंद करतो, पण सतत स्क्रीनकडे बघितल्यानंतर ते प्रमाण 10 ते 12 वेळापर्यंत येतं। त्यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावर अश्रूंचा थर टिकून राहत नाही आणि डोळे कोरडे पडतात। सतत जवळच्या अंतरावर लक्ष केंद्रित केल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो। चुकीचे बसण्याची पद्धत, अयोग्य प्रकाश, कमी किंवा जास्त प्रकाश, स्क्रीनची जास्त चमक, विश्रांतीचा अभाव यामुळे डोकेदुखी, डोळे दुखणे, धूसर दिसणे अशा तक्रारी वाढतात। तर डिजिटल आय स्ट्रेंट म्हणजे काय, त्याची प्रमुख लक्षणे कोणती आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, हा एक प्रश्न आपण बघूयात। तर डिजिटल आय स्ट्रेंट किंवा कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे स्क्रीनचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे डोळ्यांमध्ये आणि दृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या तक्रारांचा समूह म्हणजे कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम। याचे प्रमुख लक्षणं कोणती? तर प्रमुख लक्षणांमध्ये डोळे कोरडे पडणे, डोळ्यावर जळजळ किंवा पाणी येणे, धूसर दिसणे, डोकेदुखी, डोळे जड वाटणे, प्रकाशाचा त्रास सहन न होणे, मानदुखी आणि खांदेदुखी असेही प्रमुख लक्षणे असतात। तर याच्या बचावापासून बचाव कसा करावा? तर दर 30 ते 40 मिनिटांनी थोडासा ब्रेक घ्यावा आणि त्या ब्रेकमध्ये मोबाईल वापरू नये, TV बघू नये किंवा न्यूजपेपर वाचू नये, हा निवळ ब्रेक घ्यावा। वारंवार पापण्यांची उघडबंद करत राहणे, स्क्रीन योग्य अंतरावर ठेवणे, आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरणे आणि नियमित नेत्र तपासणी करून घेणे। मी डॉक्टर माने, आमची दुसरी शाखा उमरखेड येथे आहे, माहेश्वरी चौक उमरखेड येथे आहे, आणि मी दर शनिवारी उमरखेड येथे भेटत असते, आणि आमची तिसरी शाखा नायगाव।

0: इथे आहे हेडगेवार चौक मेड्यावर कॉम्प्लेक्स इथे आहे आणि मी तिथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी नायगाव बाजार इथे असतो. डोळ्यांची काळजी घ्या, कारण निरोगी दृष्टी हीच जीवनाची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पी ए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 95 27 23 18 28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: माने नेत्रालय यांचा हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विनियोजन विधेयक 2026 लोकसभेत पारित, तर जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. आणि जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 93%, गोदावरी नदीपात्रात 19,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या विधेयकानुसार 1 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात विशिष्ट सेवांवर मंजूर रकमेपेक्षा झालेल्या अतिरिक्त खर्चाच्या पूर्ततेसाठी भारताच्या एकत्रित निधीतून रक्कम काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सरकारनं 54,000 कोटी रुपयांहून अधिक निधीची मागणी केली असून हा निधी प्रामुख्यानं कर्ज परतफेडीसाठी वापरण्यात येणार आहे. डेटा सेंटरना करात सवलत देणारं विधेयकही सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. राज्यसभेनं काल जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 मंजूर केल्यानंतर संसदेची या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. हे विधेयक यापूर्वीच लोकसभेत मंजूर झालं होतं. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं. जन्म आणि मृत्यूच्या घटनांची वेळेवर नोंदणी करण्यास प्रोत्साहन देणं तसंच उशिरा होणाऱ्या नोंदणीसंदर्भातल्या तरतुदी अधिक प्रभावी आणि कडक करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा गुन्ह्यांमधून लुबाडलेल्या रकमेच्या व्यवहारांकरता सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं, याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तसंच नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तसंच बीड जिल्ह्यात केज इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं आणि या पदांसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं निर्माण करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सध्या सुरू असलेल्या मतदार सखोल पुनरीक्षण मोहिमेत बीएलओंच्या गृहभेटींना येत्या 17 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय काल जारी करण्यात आला. या सखोल पुनरीक्षणानंतर 24 ऑगस्टला अंतरिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती सादर करता येणार असून 22 ऑक्टोबरपर्यंत या दाव्यांचं निराकरण होणार आहे. 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालता येणार

0: शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगीही राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितली आहे. या संदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी राज्यपाल शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ DY पाटील यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलेले DY पाटील यांनी प्रारंभीच्या काळात कोल्हापूरचं महापौर पद भूषवलं. विधानसभेत पन्हाळा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्रिपुरा तसंच बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळलेले पाटील यांनी काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. DY पाटील यांच्या DY पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये 3+ अभिमत विद्यापीठ, 6 खासगी विद्यापीठ आणि 180+ जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. शिक्षण आणि सामाजिक कार्यातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारनं 1991 त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. पाटील यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. DY पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी दुःख व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात एक दूरदर्शी व्यक्तिमत्व हरवलं या शब्दात पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातून DY पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मुंबईत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा, तसंच प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गाचा विचार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखी पादुकांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं. परतवारीच्या प्रवासात शहरात आलेल्या पालखीचं भाविकांनी सहर्ष स्वागत केलं. आरती प्रसाद वितरण झाल्यानंतर पालखी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीक्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा काल बीड तालुक्यातल्या श्रीक्षेत्र कपिलधार मार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला. आज ही पालखी बीड शहरात दाखल होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन IMA लातूर शाखेनं BHMS CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात आज 24 तास वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. शासनानं हा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही IMA दिला आहे. आरोग्य क्षेत्रात आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आणि नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात ही समिती महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून 19,026 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. सध्या धरणात सुमारे 45,440 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी 93% वर पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 1,000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. हवामान. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विनियोजन विधेयक 2026 लोकसभेत पारित, तर जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी. आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 मेघाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्री गंगा हॉस्पिटलचा प्रायोजित कार्यक्रम.
1: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
2: ही गोष्ट आहे 37 वर्षीय किरणची, घरचा कर्ता पुरुष, ज्याच्या खांद्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती. दररोजच्या धावपळीत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण एक दिवस अचानक किरणच्या पाठीत दुखायला लागलं. सुरुवातीला त्याने ते साधं दुखणं समजून दुर्लक्ष केलं, पण दिवसागणिक दुखणं वाढायला लागलं. पायाला मुंग्या येऊ लागल्या, चालताना चप्पल निसटू लागली आणि हळूहळू त्याच्या पायातील ताकद कमी होऊ लागली. जो माणूस सगळ्यांना आधार देत होता, आज त्यालाच उभं राहण्यासाठी आधाराची गरज होती. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने किरण श्री गंगा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी त्याची सखोल तपासणी केली. MRI रिपोर्टमध्ये एक गंभीर कारण समोर आलं. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 3 ते 4 सेंटीमीटरची गाठ तयार झाली होती, जी नसांवर दाब देत होती. याच दाबामुळे किरणच्या पायांची ताकद कमी होत होती आणि वेदना वाढत होत्या. डॉक्टर संदीप गोरे यांनी शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली आणि वेळ न दवडता किरणने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. डॉक्टर संदीप गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे अत्यंत अचूक पद्धतीने किरणच्या मणक्यातील गाठ काढण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी यशस्वी झाली. हळूहळू किरण रिकवर होऊ लागला, त्याच्या पायांची ताकद परत येऊ लागली, मुंग्या येणं कमी झालं आणि काही दिवसातच तो पुन्हा आत्मविश्वासाने स्वतःच्या पायांवर उभा राहिला. त्या एका योग्य निर्णयाने किरणचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. आज किरण पुन्हा तितक्याच ताकदीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावतोय.
3: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड.

एफएमएंड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष संवादाचा आजचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण कामगार कल्याणासाठी शासनाची भूमिका, नवीन कामगार नियमावलीचं स्वरूप आणि त्यामागील लोकसहभागी दृष्टिकोन समजून घेतला. आजच्या भागात आपण कामगारांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण, वेतन प्रक्रियेतील पारदर्शकता, औद्योगिक संबंधातील सुसंवाद आणि किमान वेतन निर्धारण यासारख्या बाबी केवळ कामगारांच्या हक्काशी निगडीत नाहीत तर राज्याच्या औद्योगिक संस्कृतीलाही दिशा देणाऱ्या आहेत. या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
2: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतं. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केलाय ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
1: याचा अनुषंगाने आरोग्य विषय काही वेगळ्या तरतुदी, म्हणजे त्यांचं नियमित आरोग्याविषयीची चाचणी करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे याविषयीचा काही सुसंवाद आपण करणार आहोत का?
2: निश्चित, यामध्ये आपण त्यांच्या म्हणजे वर्षातून एकदा त्यांची तपासणी झाली पाहिजे. त्यांना जर काही आजार असतील तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून दिलं पाहिजे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ त्यांना मिळून देता आला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून आम्ही त्यांना प्रोत्साहन देणार आहोत.
1: साहेब, आता बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय?
2: आपण पाहतो जेव्हा सरकार कोणतीही लाभ देते त्यासाठी गरीब लाभार्थ्यांकडनं पैसे घेणं हे कुठेतरी मला तरी योग्य वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण जर आपण दुर्गम भागातल्या लोकांना पाहिलं, त्यांना साधा फॉर्म भरायचा आहे, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यायला लागतं आणि हे सर्व करत असताना त्यांना या गोष्टींचं ज्ञान नसतं. मग तिथे दलालांचा सुळसुळाट होतो, दलाल लोक त्यांना बऱ्याच 80 पैशांनी लुबाडतात. ह्या कुठल्याही गोष्टींनी त्यांची लुबाडणूक होऊ नये, कारण शेवटी लाभार्थी त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणी त्यांची पिळवणूक करत असेल हेही चुकीचं आहे. म्हणून आपण ही नोंदणी निशुल्क केली, ही नोंदणी ऑनलाईन केली आणि जे जे डॉक्युमेंट्स त्यांना लागतात ते डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढणे, ते ऑफिसपर्यंत पोहोचवणे ह्याही गोष्टी त्याच्यात त्रासदायक नको म्हणून ही पूर्ण नोंदणी ऑनलाईन आपण केली, त्यामुळे सर्व कामगारांचा त्रास वाचतो.
1: आता बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन पद्धतीने कामगार जे काम करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योजना राबवण्यात आहेत? हे ग्राहकाच्या दृष्टीने छान असतं, 15 मिनिटात हे आलं घरी, 5 मिनिटात हे घरी आलं, पण त्यासाठी ज्या पद्धतीने ते येतात किंवा ट्राफिक इकडे तिकडे करून खूप आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट ठेवतात, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमावली हवी.
2: खरं पाहिजे.

0: आपण तर गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत हे कामगारांच्या व्याख्येत बसत नाही. ज्या काही कंपन्या असतात त्यांना पार्टनर म्हणून ते ट्रीट करतात, जितकं काम ते करतील तेवढ्यांचा मोबदला त्यांना मिळत असतो. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आता असं ठरवलं आहे की आपण यांना कामगारांच्या व्याख्येत बसवलं पाहिजे. यांची संख्या खूप मोठी आहे, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता दिवस रात्र लोकांना सेवा देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून यापुढे आता या कामगारांसाठी एक कल्याणकारी महामंडळाची स्थापना आपण करणार आहे, आणि जो काही ज्या कंपनीज मध्ये ते काम करतात त्यांच्याकडनं एक सेस जमा करून त्या सेसच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणकारी योजना भविष्यात राबवण्यात येतील. मग त्यांचा त्यामध्ये अपघाती विमा असेल, त्यामध्ये त्यांच्या परिवाराचे काही आरोग्याच्या स्कीम्स असतील, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कीम्स असतील, नंतर अजूनही अशा बऱ्याच स्कीम, त्याच्या जर महिला वर्कर आहे तर त्याच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट्स असतील, अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आता आपण करतोय, जेणेकरून त्यांना सुरक्षेचं एक कवच महाराष्ट्र राज्याकडनं देणे.
1: असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
0: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, पीठभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगार. घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही, पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय, ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, सीएसआर फंड अशा अनेक बाबींमधन फंड तयार करण्यात येईल. आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल. आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार.
1: आणि मग पाथाडी कामगार आहेत त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यासाठी किंवा सुधारणा करणार?
0: नक्कीच, आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहे यांचं सुरक्षा ही पाहिल्या जाते. पण मी थोडा आता या मताचा आहे, मी बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट्स आहेत, अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रीलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे. या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे, सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते तर तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे, त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे, त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला, बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्स्टॉर्शन करायला लागेल, त्यामुळे यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतोय. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे, यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करतात.
1: त्यात तुम्ही ऍडव्होकेट पण आहात, या खात्याचे मंत्री पण आहात, आपला आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करायचा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण व्यवसायाकडे पण अधिक लक्ष दिलं पाहिजे, पण यासाठी परवाने इतके अवघड बसलेले आहेत की परवाना मिळवणे आणि मग कारखाना सुरू करणे याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो, तर ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण काय नेमकी पावलं?
0: नाही, आम्ही ऑलरेडी याच्यात पावलं उचललेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जर उद्योग राज्यात येतील तर हजारो तरुणांना काम मिळेल, कामगारांना काम मिळेल, रोजगार मिळेल, त्यामुळे उद्योग आपल्या राज्यात अधिकाधिक आले पाहिजे. आणि हे येत असताना जेव्हा आम्ही रिव्ह्यू केला तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे कंप्लायन्सेस करावे लागतात, बरेच कागदपत्र लागतात आणि यांची यादी फार मोठी होती. आता जवळपास 150 प्रकारचे कंप्लायन्सेस कागदपत्र त्यांना जमा करावं लागायचे, तर ती आता आम्ही कट करून 50 आणली आहे. सोबतच जो परवाना त्यांना 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी असा होता, आम्ही 10 वर्षांपर्यंतचा परवाना आता देतोय, म्हणजे 5 वर्षासाठी जो मिळाला तो 10 वर्षासाठी देतो, जेणेकरून उद्योग स्थिर झाला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो बरेच उद्योग

0: काही वर्ष काम करतात नंतर दुसऱ्या राज्यात जायला बघतात, तर इथे हा उद्योग स्थिरावला पाहिजे, कामगारांना त्यांनी सामावून घेतलं पाहिजे, अधिकाधिक रोजगार झाला पाहिजे. आणि आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी त्यांचे नकाशे मंजूर करणे हे आहे ते, या सगळ्या प्रणाल्या आपण ऑनलाईन केल्या, त्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आता उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास आता राहिलेला नाही.
1: केंद्र शासनाचं जे EODB धोरण आहे ते नेमकं काय आहे?
0: तेच इज ऑफ डुईंग बिझनेस,
1: अच्छा,
0: तेच धोरण मी सांगतोय की ज्यामध्ये जितके काही कम्प्लायन्स होते, जितक्या काही सेवा आहेत राज्य सरकारच्या, या अधिक सुलभ व्हाव्या, कमी वेळात व्हाव्या, आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या मिळाव्या, यासाठी आम्ही हे काम करतोय. जसं मी सांगितलं की आपण त्या कम्प्लायन्सेसची संख्या कमी केली आहे, सर्व सर्व्हिसेस आपण ऑनलाईन देतोय, आणि त्यामुळे आता अधिक सुलभता या सगळ्या गोष्टींमध्ये आहे.
1: बरोबर साहेब. कशी आपण महिला कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल केलं, जे रात्रपाळीमध्ये सुद्धा काम करतात. आता याच्यामध्ये साहेब 3 टप्पे, शासन, मालक आणि कामगार, हे सगळे जे नियम किंवा ही नियमावली आहे ह्याच्यामध्ये झालेले बदल आहे, हे यांच्यापर्यंत पोचणं आणि त्याच्यातून त्यांची जनजागृती होणं हे फार महत्वाचं असतं. यासाठी काय करायचंय मग आता, म्हणजे ह्यासाठीचा जो सुसंवाद आहे तो कसा करणार?
0: नाही, आता सध्या सर्व आपल्याला माहिती आहे की आम्ही पब्लिक डोमेन मध्ये सजेशन ऑब्जेक्शन मागितले आहे, आणि या सर्व कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व ज्या ट्रेड युनियन आहेत, ज्या सर्व संघटना आहेत, आणि जेवढे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांशी आम्ही चर्चा करतोय. सर्वांशी चर्चा करून त्यांच्यामध्ये याच्या अवेअरनेस साठी आम्ही काम करतोय. सोबतच हे कायदे सर्वांना समजले पाहिजे, यासाठी आता आम्ही आमच्या कामगार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण घेतो, कारण जोपर्यंत हे कायदे सर्वांना समजणार नाही तोपर्यंत याच्याबद्दल समज गैरसमज खूप राहणार. त्यामुळे आम्ही आमच्या कामगार विभागातल्याच अधिकाऱ्यांना आता ट्रेन करतो. हे लोक सर्व रोज लोकांमध्ये असतात, ते उद्योगांशी संपर्कात असतात, ते कामगारांच्या संपर्कात असतात, आणि या माध्यमातून यांचं प्रबोधन आम्ही करून सर्व लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवतो.
2: श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण प्रस्तावित नियमावलीमुळे कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या क्षेत्रात अपेक्षित बदल, औद्योगिक संबंध अधिक सुसंवादी करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आणि किमान वेतन निर्धारण अधिक परिणामकारक करण्यासाठीची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्याकरता उद्योग विश्वासालाही स्थैर्य आणि विश्वास देणारी भूमिका राज्य शासन घेत आहे हे या चर्चेतून अधिरेखित झाले. माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर या उपयुक्त माहितीसाठी आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात आपण बांधकाम कामगारांचं कल्याण, गिग वर्कर्सचं संरक्षण, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे सामाजिक सुरक्षा कवच आणि उद्योगस्नेही वातावरणासोबत कामगार हिताचा समतोल या विषयावर चर्चा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया संदीप खरे यांच्या सुरातील भावगीत.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
4: मैं 5 लाख का सौदा करने आया हूं और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
5: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
6: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट.

0: भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमातून आताच आपण मिलिंद इंगळे यांच्या स्वरातील गीतरचना ऐकली. गीत आणि संगीत होतं देवा चाफे यांचं. श्रद्धेहो एफएम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे भावधारा.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
4: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
3: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
4: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
5: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमातून आताच आपण सुवर्णा माटेगावकर यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. या गीतरचनेबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेघाडसवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आर या ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरातील मयूर देवल यांची गीतरचना. संगीत आहे विक्रम पेंढारकर यांचं.

0: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन। संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड।
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला। मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं।
3: मित्रा,
2: तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर। आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा।
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार।
5: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड।
0: मोबाईल 94 23 13 87 89।

भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमातून आपण ऐकत आहात सई टेंभेकर यांच्या स्वरातील मंजिरी सरदेशमुख यांची गीतरचना. संगीत आहे जयंत केजकर यांचं.

0: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
1: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
0: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
1: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
2: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो, 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

राहुल सक्सेना यांच्या स्वरातील प्रमोद कोहिंदे यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीत सुनील केरकर यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. आता सविस्तर बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि अन्य कायदे सुधारणा विधेयकही लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आज सकाळी 11 सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे. ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढील 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच कॉपीराईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशाचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि संस्कृतीच्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं या भारताच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब या बैठकीत उमटतं असं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. दरम्यान ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. या बैठकीत बालपणातील संगोपन आणि शिक्षण बळकट करणं, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देणं आदी विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट यूजी काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी लागेल असं या समितीनं कळवलं आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 मुंबईत पत्रकार परिषदेत पतधोरण आढाव्यातील व्याजदरासह अन्य निर्णय जाहीर करतील. बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची कठोर धोरणात्मक भूमिका या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य रेपो दर 5.25% कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. 6 सदस्यांची पतधोरण समिती आपली तटस्थ भूमिकाही कायम ठेवेल असाही अंदाज आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर

मध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून अशा पोकळ उपक्रमांतून वास्तव लपवता येणार नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. यावर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान 90 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले. दरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आउटरीच सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ संध्याकाळी 5 वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील. या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करता येईल असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे. इथेनॉल हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी इथेनॉलचं धोरण शेतकरी केंद्रित असणं आणि पिकाचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं. त्यांनी शेतकरी नेत्यांच्या सर्व सूचना ऐकू घेतल्या आणि इथेनॉल बाबतच्या त्यांच्या मतांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी ग्वाही दिली. इथेनॉलमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. शेतकरी संघटना धोरण निर्मितीतील भागीदार आहेत असं प्रतिपादनही चौहान यांनी केलं. या बैठकीदरम्यान शेतकरी नेत्यांनी इथेनॉलला पाठिंबा दर्शवला. इथेनॉलमुळे शेतातील उत्पादनं केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती पेट्रोल पंप आणि ऊर्जा बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. मका किंवा ऊस कोणत्याही पिकाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही शेतकऱ्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक सामाजिक कौटुंबिक तसंच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणं शक्य होईल असं सरकारनं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या योजना अधिक बळकट होतील असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात काल भारतीय ध्वज असलेल्या MSV फैज नूरे ओलिया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियातून तेल घेऊन निघालेलं हे जहाज या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालं. मात्र या जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांसह 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. रियादमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे असंही परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. दक्षिण कोरियात आजपासून कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी महिला एकेरी पुरुष दुहेरी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात 33 क्रीडापटू आपलं कसब आजमावणार आहेत. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं तर शिक्षणमंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार.
आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया भूपिंदर सिंग आणि मिताली मुखर्जी यांच्या स्वरातील इब्राहिम अश्क यांची रचना. संगीत आहे भूपिंदर सिंग यांचं.

गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया ए हरिहरण यांच्या स्वरातील कैफी भोपाली यांची रचना. संगीत आहे ज्वाली मुखर्जी यांचं.

गझल गीतांच्या कार्यक्रमातून आताच आपण चंदनदास यांच्या स्वरातील वाजिद शोरी यांची रचना ऐकली. संगीत होतं चंदनदास यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया आई नंबर 1 या चित्रपटातील सचिन पिळगावकर आणि पृथा मुजुमदार यांच्या स्वरातील जितेंद्र जोशी यांचं गीत. संगीत आहे KC जॉय यांचं.

गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया क्लासमेट या चित्रपटातील सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरातील क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीत आहे पंकज पडघम यांचं.

गीतगुंजन या कार्यक्रमातून आताच आपण क्षणभर विश्रांती या चित्रपटातील ऋषिकेश कामेरकर, शिल्पा पै आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं ऋषिकेश कामेरकर यांचं. गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रद्धेहो कार्यक्रमातून यानंतर ऐकूया मध्यम मार्ग या चित्रपटातील शान आणि पूजा भट्टाचार्य यांच्या स्वरातील गुणवंत सेन यांचं गीत. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुजित तिवारी यांनी.

गीतगुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून आताच आपण रिंगा रिंगा या चित्रपटातील सुखविंदर सिंग यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोतेहो कार्यक्रमातून शेवटी ऐकूया सूर्योदय एक नवी पहाट या चित्रपटातील साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील इलाही जमादार यांचं गीत. संगीत आहे शैलेंद्र मनोज यांचं.

0: श्रद्धेहो, या गीताबरोबरच गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रद्धेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचनाचा भाग 52.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं

0: क्रमशः अभिवाचन।
1: चहा घेऊन शंतनू मागे गेला। दोरीवर अद्याप कपडे वाळत होते। ते जयलक्ष्मी येऊन काढेल, पण त्यानंच ते आत आणले। ते कुठं ठेवावेत ते समजलं नाही। मग मैथिलीच्या खोलीत स्टँडवर ठेवले। अंशुमनची चड्डी, शर्ट, त्याचे कपडे। किती कपडे! मैथिली त्याच्याकरता सारखे नवे कपडे खेळणी घेतेच, आणतच राहते। कपाट अगदी भरून गेला आहे। अंशुमनच्या कपाटापुढे तो क्षणभर उभा राहिला। तेही तसंच अस्ताव्यस्त, कोंबलेलं। शंतनूनं मग खोलीवर पाहिलं। सकाळचा तिचा गाऊन तसाच खुर्चीवर, टेबलावर पुस्तक उघडच। मैथिली मुलांकरता गोष्टी लिहिते ती पुस्तकं। शंतनू पुस्तकाच्या शेल्फशी उभा राहिला। तिनं इतक्या वर्षात खूप पुस्तकं घेतली। इंग्रजी जास्त आहेत, तामिळ आहेत, काही संस्कृतही आहेत। आठवड्यातून एक दिवस ती डॉक्टर भारद्वाजांकडे शिकायला जाते, मैलापूरला। डॉक्टर भारद्वाजांनी तिथं एक संस्कृत इन्स्टिट्यूट स्थापन केलं आहे। मराठी पुस्तकंही आहेत, पण जास्त इंग्रजी। दादांच्या वेळचीच पुस्तकं, त्यात मैथिलीनं घेतलेली। दादा कविता नव्हते वाचत, मैथिलीनं ही नवी पुस्तकं घेतली। दादा हे मोलियरचं नाटक वाचायचे ते आठवतं, त्या आराम खुर्चीत बसून। हे सगळं पुस्तकांचं जग मैथिलीचंच आहे, ते त्याचं नाहीच, तो ती वाचायचा प्रश्नच नाही। ही पुस्तकं सुद्धा मैथिली नीट ठेवत नाही, हे मात्र त्याला खटकलं। तो कधी उलटी पालटी ठेवलेली पुस्तकंच मग जरा रांगेत ठेवतो। अगदीच पाहावेनासं झालं की त्याला इंग्रजी चित्रपट पाहायला आवडतात, तो ते VCR बघतो, पण एकटा, मैथिली बरोबर नाही। शंतनू बाहेर आला, मैथिलीचा झोला समोर त्याला दिसला, त्यावर तो बसला नाही। धर्मराजन वरून आले हळूहळू, हॅलो केलं। ते मधून मधून शंतनूशी गप्पा मारायला येतात खुश असले की। काही महिन्यांपूर्वीच मुलं, सून, जावाई येऊन गेले, म्हणून ते अगदीच खुशीत होते। मिसेस धर्मराजन त्यांच्या मागे सावलीसारख्या। त्या दोघा नवरा बायकोचं सोपं शांत आयुष्य शंतनूला खूप आवडतं। नवीन काही करायचंच नाही, नाही केलं याचं बुजगावणं नाही। बाहेरची सगळी धावपळ धडपड आता आपल्याकरता नाही, असं ठरवलेलं समजूतदार आयुष्य दोघांचं मिळून। तो आणि मैथिली असे या अवस्थेपर्यंत येतील का? येतील तेव्हा काय होईल? मिस्टर धर्मराजनला असं पाहिलं की शंतनूला वाटत राहतं। धर्मराजन झाडांची वाळली पानं खाली पडली की तो कचरा स्वतः फेकायचे, अंगणात माजलेलं तण स्वतः उपटून टाकायचे, गुलाबाच्या झाडाच्या फैलावलेल्या फांद्याही छाटायचे। आता त्यांचं हे छोटंसं कामही मिसेस धर्मराजांनी अंगावर घेतलं होतं। मिसेस धर्मराजन शंतनूच्या आईसारखा गाऊन घालत नाहीत, स्लीवलेस ब्लाऊज मधून त्यांचे दंड लोंबत नाहीत, तेही शंतनूला आवडतं। आईच्या तुलनेत मग मैथिलीचं साधं राहणं त्याला बरं वाटतं। मैथिली साधा मेकअप सुद्धा करत नाही, कपड्यांचं स्वस्थ तिला नाहीच। ती फक्त अंशुमन करता मात्र खूप कपडे घेते। आईचे कपडे? त्यांना गोदरेजच्या दोन दोन कपाटात सुद्धा जागा पुरत नव्हती। शंतनू समोरची बाई ही मिसेस धर्मराजनच होती, त्याच्या समोरचं घरही धर्मराजांचंच होतं। काय कॉफी घेणार? शंतनूनं धर्मराजनला विचारलं। पूर्वी ते घेत आवडीनं विचारलं की आता नाही म्हणाले। जयलक्ष्मी आली कामाला, मग शंतनूनं खुर्च्या बाहेर काढल्या। दोघं बसले, थोड्या गप्पा झाल्या। यावेळी त्या सगळ्या गप्पा त्यांच्या अमेरिकेतल्या मुलाबद्दल झाल्या। त्यांना बोलायला दुसरा विषयच नव्हता। शंतनूला त्याचा कंटाळा यायचा, पण मग बोलायचं काय? आता त्याचं जग फार छोटंसंच झालं होतं, मित्रांचं जाणं येणंही कमीच झालं होतं। तो आणि अंशुमन, बस। त्याला आता तशी कुणाची गरजही नव्हतीच। उठता उठता धर्मराजन म्हणाले, त्यांना खरं तर आता खाली शिफ्ट होणं सोयीचं आहे, सारखा

0: जिना चढणं उतरणं त्रासाचंच होतंय. शंतनूनं वर जावं असं त्यांनी सुचवलं. हो हो, शंतनू म्हणाला, शनिवार रविवारच्या सुट्टीत शिफ्ट होऊन जाऊ आम्ही. पण त्याच्या डोळ्यापुढं धर्मराजांचा तो जिना उभा राहिला. पुन्हा गच्चीवरचा जिना तर होताच, गच्चीला कठडा होता तो नावापुरताच. अंशुमनच्या दृष्टीनं ते इतकं सोपं नव्हतंच. मैथिली लक्ष देईल न देईल. आज शंतनू 3 वाजायच्या आधीच परतला. लंचनंतर थांबलाच नाही, कुलूप काढलं. धर्मराजन यावेळी मस्त झोपलेले असतात. त्यानं दार उघडलं, चहा करून घेतला नाही. आज डबाही पुरता खाल्ला नव्हता. त्याला पॉंडेचेरीला जायला सांगितलं होतं. कंपनीची एक शाखा तिथं उघडत होती. तिथं जायला कुणी तयार नव्हतं आणि शंतनू इथं नको होता. त्याला या बाबतीत काही चॉईसही नव्हताच. स्वतःच्या या छोट्या छोट्या पराभवांची चिकित्सा करणं त्यानं कधीच सोडून दिलं होतं. त्यानं स्वतःची कुठलीही हार जणू मान्यच करून टाकली होती. पण तरीही ही गोष्ट त्याला जड वाटली. एक जोरदार नकार तळातून उसळी मारून पृष्ठभागावर आला. ही गोष्ट त्याला कुठेतरी लागली, बोचली. ही काही कुणाची घरी येण्याची वेळ नसते. धर्मराजन त्यांचं रिटायरमेंटचं आयुष्य उपभोगताना देखील त्यांची ही वेळा जिना उतरण्याची नाही. दादा मात्र यायचे 4 पर्यंत घरी. त्यांची पुस्तकं, त्यांचे कपडे, त्यांचं खाणं पिणं काहीही आईनं कधी पाहिलं नाही. उशिराच यायची. आणि पुढं पुढं तर रात्रीच सरळ. तिचा तो ग्लास, तिचे चढलेले डोळे, दादा कधी काही म्हणत नसत. 4 वाजता आल्यापासून आई येई तो ते काय करत नेमकं काही आठवत नाही. पण ते बिझीच असत. पुष्कळ पुढं त्यांनी सकाळचं फिरणं बंद करून ते संध्याकाळी सुरू केलेलंही आठवतं. अपयशी माणसाचीच ही घरी परतायची वेळ असते असं थोडंच आहे. ती दादासारख्यांची सुद्धा असते. जयलक्ष्मीचं काम झालं तरी मैथिलीचा पत्ता नव्हता. अंशुमन तिची वाट पाहत थांबला असला तर अशी कशी ही बेजबाबदार. मग शंतनूच अंशुमनच्या शाळेत गेला. तो शाळेच्या आवारात गर्दीच होती. मुलांचे कसले कसले खेळ सुरू होते, स्पर्धा सुरू होत्या. सगळीच मुलं स्कूल युनिफॉर्ममध्ये. आता यात अंशुमन कोणता, कसा पाहायचा? 10 जणात अंशुमन त्याच्या उंचीनं, मजबूत बांध्यानं, डोक्यावरल्या दाट कुरळ्या जंगलानं आणि अजूनही तशाच असलेल्या गुलाबी गोऱ्या रंगानं ओळखू यायचा. पण इथं तर 100 मुलं होती. लांब उडी, उंच उडी यासारख्या स्पर्धा सुरू होत्या. कुठं उभं राहावं त्याला कळेना. आणि अचानक त्याला मैथिली दिसली. मग त्याला आठवलं की मुलांचं गॅदरिंग सुरू होतं. आज शेवटला दिवस, खेळांच्या स्पर्धा, नंतर बक्षीस समारंभ. कालच रात्री मैथिली बोलली होती, अंशुमनला बक्षिसं मिळायची होती. शंतनूला लवकर ये म्हणाली होती. खेळ संपले. आता मुलं खाली मैदानात बसली. समोर मांडलेल्या खुर्च्यांमध्ये शाळेच्या प्रिन्सिपॉलबाई, टीचर आणि मैथिली सुद्धा. मैथिलीला फुलांचा गुच्छ दिला स्वागत म्हणून. मग शंतनूला आठवलं की मैथिली हे बोलली होती, तिची ओळख करून दिली होती. ती त्याला माहीतच होती. तिची डिग्री, तिचा विषय, मुलांसाठी तिनं तामिळ भाषेत आणि इंग्रजीत लिहिलेली पुस्तकं, हे सगळं त्याला माहीत होतं. तरी मैथिली त्याला यावेळी वेगळीच वाटली. ती साधंच नेसली होती, पण एकदम स्मार्ट वाटली, तरुण आणि फ्रेश. त्याचा हात नकळत त्याच्या एकदम विरळ झालेल्या केसांवरच गेला.
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक. 7 विश्वासाची

0: मोबाइल बैंकिंग, इंटरनेट बैंकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिजनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एजुकेशन लोन, कृषी कर्ज, महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत लोकजागर हा नव्या साक्षरांसाठीचा कार्यक्रम।

0: रसिक श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सध्या पावसाळा सुरू झाला आहे. खरं तर पाऊस प्रत्येकाला आवडत असतो. पाऊस आवडतो त्या सर्वांना ज्यांना ज्यांना पावसाची तहान लागलेली असते. शेतकरी आपल्या शेतीसाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहतो, तर ओल्याचिंब पावसात ओल्याचिंब प्रियशीच्या केसांच्या बटाणमधून हात फिरवणाऱ्या प्रियकरालाही पाऊस तितकाच आपुलकीचा वाटतो. पाऊस हवाहवास वाटतो प्रत्येकाला, आतमध्ये झिरपणारा, खोल खोल रुजणारा, कुणाच्या आठवणीत, कुणाच्या विरहात, तर कधी कुणाच्या स्नेहाच्या मिलनासाठीही. पाऊस असतो प्रत्येकासाठी आपला आपला प्रेम देणारा, म्हणून पाऊस प्रत्येकालाच आवडत असतो आपापल्या परीने. आज विशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध कवी श्रीनिवास मस्के यांच्याकडून पाऊस तुझा माझा हा विशेष कार्यक्रम. श्रीनिवास मस्के हे हाडा मासाचे शिक्षक आहेत. विद्यार्थी घडवत असताना चोहोबाजूचा निसर्ग त्यांना आपल्याकडे खुणावतो आणि निसर्गात लपलेल्या अनेक असंख्य गोष्टींना ते आपल्या शब्दातनं व्यक्त होतात, मांडतात आणि नवी कविता त्यांच्याकडनं जन्माला येते. गावभुईचं गोंदण, बाईचा दस्तावेज या त्यांच्या दोन कविता संग्रहांनी प्रचंड नावलौकिक मिळवला आहे. बाईच्या संवेदनशील मनाचा ठाव घेणारा हा कवी पावसाच्या थेंबासोबत आत आत रुजत जातो, फुलत जातो आणि कवीचा नवा सुगंध दरवळतो. ऐकूयात श्रीनिवास मस्के यांचा विशेष कार्यक्रम पाऊस तुझा माझा.
1: पाऊस पाऊस रानात, वनात, शहरात, गावात सगळीकडे पडतो. तो जितका बाहेर पडतो तितकाच आतही. ही पावसाची झड अखंड चालू असते आत. पाऊस सुखावतो, पाऊस आठवणी देतो, पाऊस खेळवतो, पाऊस लोळवतो, कधी पाऊस रडवतोही, कधी बखार पडतं खोलगट डोळ्यात. अवसान गळाल्यागत गुडघ्यात मान घालून बसलेला जीव आणि मातीत खोवलेला जीव दोघेही कासावीस होतात. मग ही आर्तहाक ऐकून ढगही पघळतो, बरसतो श्वास, मुळात अरारून येतात, ओसाड रानात कोंब फुटतात, पानाचा ओढून पदर, वारा गुज बोलते, शहारते झाड आणि कळी खुलते. पाऊस एकाच ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. पाऊस तिच्या मनातला, पाऊस तिच्या मनातला अलगत ओघळणाऱ्या सरीचा, एका छत्रीत लाजत भिजत परतलेल्या रात्रीचा. पाऊस गल्लीतला, पाऊस गल्लीतला रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या टोळीचा, पावसाचे थेंब उंजळीत घेत आडोशाला दडलेल्या पोरीचा. पाऊस एकाकी, पाऊस एकाकी देवळावर बसून चिवचिवणाऱ्या पाखराचा, गुडघ्यात अंग चोरून बसलेल्या फुटपाथवरच्या लेकराचा. पाऊस पाऊस वाड्यातला झिम्मा खेळणाऱ्या पोरीचा, पोराचा वसरीत काठी टेकून बसलेल्या बालपणीच्या चोराचा. पाऊस शहरातला उंच दार बंद इमारतीत घुटमळणारा, पाऊस शहरातला उंच दार बंद इमारतीत घुटमळणारा, अबोल अस्वस्थ अंधारलेल्या छातीतला, धोधो कोसळून थकलेला आराम खुर्चीत हळूच वाकलेला. पाऊस रानातला कधी अवकाळी गोऱ्यासारखा सुसाट धावतो, कधी थकलेल्या बैलासारखा पावलं मोजत चालतो, वाऱ्यासोबत लंगडी खेळत हिरवळीशी बोलतो. पाऊस सरीवर सरी येत जातात, आठवणींच्या फांद्या हेलकावे घेत जातात. झाडाच्या बुंद्याला उभी अर्धी ओल तरणीपोर सरीच्या झिडकाव्यानं पार वितळून जाते. वल आत आत ऋतून घेते, तिच्या डोळ्यासमोरचा गाव अंधुक होतो, मनातला गाव टाळसार अण अपसुक शब्द फुटतात. यार

पायाला भिंगरी लावून पाऊस भटकत राहतो. माहेरी आलेल्या नवीन नवरीसारखा हुंदळत राहतो, तळ्यात मळ्यात, डोंगर झाडीत, शहरात माडीत. कधी श्रावणसरी सारखा रिमझिम, कधी नाकात वारे शिरलेल्या गोऱ्यासारखा हुंदळत, कधी पाय आपटीत शाळेला निघालेल्या पोरासारखा, तर कधी सायंकाळी रानातून लेकरांच्या ओढीनं भरगच्च भारा घेऊन झरझर गावाकडं निघालेल्या माईसारखा. तेव्हा लेखणीतून ही झरझर कविता उतरते.

कडाडून आभाळ आलंय भिजलं शिवार सार, शहारली हिरवळ गोंदनसरी अंग भर, बाई येऊन गेली सर कशी झर झर झर, कणीस आल पोटऱ्यात हिरवी गर्द सेंग, उघळला थेंब थेंब सळसळ पानावर, उघळला थेंब थेंब सळसळ पानावर, बाई येऊन गेली सर कशी झर झर झर, पसरे कुंभ हळदीचा खोल माती भर, घड झुकला माती कळ केळी उभी ताठर, घड झुकला माती कड केळी उभी ताठर, बाई येऊन गेली सर कशी झर झर झर, झिरपल पानामधी सोळस सोन सळी उन, वाहे पाटा पाटातून ढगाचा एक थर, बाई येऊन गेली सर कशी झर झर झर,

सांग जाऊन माहेर बहरल राण माज, सांग जाऊन माहेर बाई येऊन गेली सर, कशी झर झर झर, कशी झर झर झर, कशी झर झर झर। पाऊस नांदत राहतो रानात, हिरवळीचा श्रृंगार करत राहते माती, पोटऱ्यात कणीस वाढायला लागते, चढत जाते तारुण्याचा ज्वर, वाऱ्यासोबत छेड काढत पाऊस बिलकतो मातीला आणि मनाला, मनातला मोर नाचत राहतो। पाऊस मोर बनून नाचतो मनात, पाऊस मोर बनून नाचतो मनात, पाऊस झिम्मा खेळतो अंगणात, पावसाला पाहून ती चुरचूर होते, मिठीत घेते पाऊस आणि अंगणाचा नूर होते, मिठीत घेते पाऊस आणि अंगणाचा नूर होते। पाऊस घालतोय रुंझून पैंजण, पदरात टपोरे थेंब गात मधुर घण, राणा आड राणा तिला पाऊस

गाठतो नाजूक पायवाट, काळीज भर गुंतो, वेडावतो पाऊस मग त्याला आणि तिला, वेडावतो पाऊस मग त्याला आणि तिला, बिलकतो असा होऊन जीव ओला, चढत जाते सरीवर मन चिंब ओलं, चढत जाते सरीवर मन चिंब ओलं, हरपत भाण आभाळभर झुलं, सांगू कसे सख्या पाऊस रे घातकी, सांगू कसे सख्या पाऊस रे घातकी, देहभर गोड खुणा आस लावी चातकी, ओसरल्यावर पाऊस येतर भाण, ओसरल्यावर पाऊस येतर भाण, देहभर पसरत जात तवर हिरव पाण, देहभर पसरत जात तवर हिरव पाण, पाऊस असा रुचत जातो आत आत, देह मातीच्या स्पर्शातून आत्म्याला स्पर्श करतो, पाऊस तिच्यासारखाच हसतो रुसतो आदळा आपट करतो, कधी मिठीत घेतो पाऊस जेव्हा पडतो ना, देहबाण हरवून जातं, ती जिथं जाईल पाऊस पाठलाग तिथं करत येतो, तारुण्यात आलेला झिम्माड पाऊस बेभाण झालेला असतो, रानात एकटीला पाहून पाऊस तिला अडवतो, पावसाण झालं चिंब मन तुझ आवर, सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर, पावसाण झालं चिंब मन तुझ आवर, सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर, अडवेळचा पाऊस पडतो तुझ्या रानात, तरणी ग पोर तू काय त्याच्या मनात, हुडहुडते अंग सार लाज जरा पांघर, सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर, सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर, देह तुझा ओला चिंब झाडाच्या गबुडाला, एक पाखरू फडफडल पानाच्या गाडोशाला, ओघळतो थेंब अलगत टपोऱ्या तुझ्या गालावर, आणि सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर, टळली नव्हती दुपार अंधारल्या दिशा, चिंब ओल्या मनात तुझ्या अंकुरल्या किती आशा, तापलेल्या या मातीला त्यानं केलं थंडगार, अन सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर, सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर, पाऊस पडून जातो, पाऊस पडून जातो खुणा सोडून जातो, जब भी बारिश आती है याद गहरी होती है, जब भी बारिश आती है याद गहरी होती है, थम जाती है बूंदे पर रात जहरी होती है, थम जाती है बूंदे पर रात जहरी होती है, पाऊस थांबतो बाहेरची टपटप टिपटिप बंद जरी होत असली तरी आत मात्र आठवणीची टिपटिप सुरूच राहते, थांबला पाऊस झाडाचे ओले केस, थांबला पाऊस झाडाचे ओले केस, उन्हाळ पाखरांचे फांदीवर स्वास, उन्हाळ पाखरांचे फांदीवर स्वास, पाऊस असतो राधे कृष्णासारखा आभाळ मातीत एकरूप झालेला, हा कृष्ण असतो का पाऊस, पावसाची मधुर धून ऐकून येणारा बासरी वाजवत, का पावसात पैंजण वाजत येणारी असते ती, का ती राधा, पाऊस कृष्ण असतो की राधा एक कोडं पडतं, तू मैत्रीच्या पुढचं पाऊल काळजाला लागलेली हलकी चाहूल, तू श्वास हृदयाचा, तू प्रवाह रक्त धमण्याचा, तू सुकल्या कंठाचा ओलास्वर, तू तारुण्याचा बहरीजवर, तू पावसातली चहा गरम, तू पावसातली चहा गरम, तू हळवी मायेची शाल नरम, तू हृदय समुद्र हिलकावे वाटते सखे तुला रोज गावे, तू काळ्या भुईचे दान सखे पाखराची हिरवे रान सखे, फुफाट्यातला वाटेतला तू थंड गारवा, फुफाट्यातल्या वाटेतला तू चिंब गारवा, हृदय खोप्यात दडून बसलेला पारवा, तू काळीच फटीचा जोड सांधा हजार गवळणीत, हजार गवळणीत तू एकच राधा, हजार गवळणीत तू एकच राधा, मातीचा सांध पाऊस जोडतो, मातीची सांध पाऊस जोडतो, राधा कृष्णमय होते, ओला चिंब देह घायाळ करत जातो, बघितलंस ना पाऊस कसा जाळतो, ती नटक्या रागाने म्हणते कारे पावसा असं का करतोस, त्याला सोडून मलाच का छेळतोस, गच्च पाऊस भरून उरी आणि तू झेलतेस चिंब पावसाच्या सरी, वाफाळतो जीव ढेकुळ मातीचा, चातकी भूल गारवा रातीचा, लाजरी गोजरी

पहिल्या पावसाची ओल, ऋतून राहा असी मातीमध्ये खोल. लाजरी गोजरी पहिल्या पावसाची ओल, ऋतून राहा असी मातीमध्ये खोल. ये बांधाच्या कड्याने गंध उरात झेलाया, देह सुगंधी कस्तुरी वारा श्वासात भराया. डोळ्याच्या तळ्यात घे आभाळ साचून, नाकात चांदणी कपाळ घे चांदणं करून, वाट चुकल्या थेंबाला कर इशारा जरासा, वाट चुकल्या थेंबाला कर इशारा जरासा. धोधो कोसळ राणी तुझ्या हिरव्या साडीला बघून, भिजल्या रणात सजतो पाऊस, भिजल्या रणात सजतो पाऊस. थांबणा जरा नकोणा जाऊस, थांबणा जरा नकोणा जाऊस. येतात पावसाळे आठवणी घेऊन जातात, येतात पावसाळे आठवणी घेऊन जातात. दूर डोंगरावर कुठंतरी चिंब पाखरं गातात, टपटप टिपटिप धार पडत जाते, सुगंधी वार करत जाते. त्याचा तिचा पाऊस थोडी थोडी माती खरडून नेतो, पाऊस पडून जातो पण खुणा सोडून जातो, पाऊस पडून जातो पण खुणा सोडून जातो. पाऊस थांबते बाहेरची टिपटिप, टिपटिप बंद होत असली तरी आतमधली आठवणींची टिपटिप सुरूच असते. हे श्वास अडकून असतात, तिथेच घरटे घेऊन असतात, आणि म्हणून

0: कोण नाही रित्या रित्या माझ्या आयुष्यात, टिपटिप पाऊस दारात आठवण तुझी उरात, टिपटिप पाऊस दारात आठवण तुझी उरात। धन्यवाद।
1: आत्ताच आपण सुप्रसिद्ध रानकवी श्रीनिवास मस्के यांचा पाऊस तुझा माझा हा पावसांच्या कवितेसह विशेष कार्यक्रम ऐकलात। रसिक श्रोते हो, आपल्याही मनाच्या कानाकोपऱ्यात आता पावसाची झड नक्कीच सुरू झाली असेल। कुणाच्या तरी आठवणीचा, कुणाच्या तरी आपुलकीचा, स्नेहाचा, प्रेमाचा, मायेचा, जिवाळ्याचा पाऊस असाच आपल्या मनात कायम कोसळत राहो। आजचा आम्ही हा कार्यक्रम इथंच समाप्त करीत आहोत। या कार्यक्रमाचं निवेदन होतं राम तरटे यांचं, सादर करते विश्वास वाघमारे। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।
2: आताच आपण लोकजागर हा नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोत्यांना प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग।

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया केतकी माटेगावकर यांच्या स्वरातील संगीता बर्वे यांचं बालगीत. या गीताला संगीतबद्ध केलं आहे डॉ सलील कुलकर्णी यांनी.

महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST

0: बैंकिंग, इंटरनेट बैंकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिजनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज, महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची।
1: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुनील बर्वे आणि प्रिया बापट यांच्या स्वरातील अशोक भावगे यांचं भावगीत। संगीत आहे कौशल इनामदार यांचं।

क्षण लपण्याचा, क्षण जपण्याचा, क्षण खुपण्याचा तुझा. तो पाऊस गातो अन तुला सांगतो हा क्षण भिजण्याचा,

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं. फोन फरमाईश.
4: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9404761252
4: 9404761252.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो, फोन फरमाईश.
4: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
3: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाईश.
6: मिश्र संगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची हिंदी गझल रचना. संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 9404761252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाइश.
3: विचार संगीताच्या कार्यक्रमातून शेवटी ऐकूया सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील देव कोहली आणि इंदिवर यांचं हिंदी भक्तिगीत. संगीत आहे अनु मल्लिक यांचं.

सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील या हिंदी भक्तिगीतानं मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोत्या दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळांतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूया याच भक्तिगीतानं.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सविता जेरेचा सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, आजचा संपूर्ण कार्यक्रम नटला आहे, सजला आहे एक सुंदर कथा, काही सुंदर अशा कविता आणि ललितबंधांनी, आणि या सगळ्यांबरोबरच अबीड गोडीची अशी गाणी देखील. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्नेहल बाखरे यांच्या कस्तुरी या कथेनी.
1: नमस्कार, मी स्नेहल बाकरे. कथेचं नाव आहे कस्तुरी. कस्तुरी, कम इन माय कॅबिन राईट नाव. येस सर. मी आय. ती आपलं वाक्य संपवणार इतक्यातच तिचा बॉस शंतनू, यू नो दॅट यू डोंट नीड परमिशन टू एंटर इन माय कॅबिन. येस सर. कस्तुरी जरा बिचकतच समोरच्या खुर्चीत बसते. कस्तुरी, हे काय आहे सगळं? हा काय मेल पाठवलायस? आणि तुला काय वाटतं मी हे सगळं ऍक्सेप्ट करेल? आय नो, मी आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं. अगं कस्तुरी, यू आर अन ॲसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस, आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेयस? हवं तर एक काम कर, आठवड्याभरासाठी सुट्टी घे, कुठेतरी मस्त फिरून ये, तुझं माइंड तेवढंच रिलॅक्स होईल. हवं तर मी तिकीट्स बुक करतो. प्लीज काम डाऊन शंतनू, त्याची खरंच काही गरज नाही. तू उगाच ओव्हर रिॲक्ट होतोयस. आणि तसं बघायला गेलं तर या कंपनीत अजूनही इतर सक्षम लोक आहेत. आय थिंक नचिकेत ऑल्सो डिझर्व दिस पोस्ट. ओ, नाव आय गेट इट. तर नचिकेतनं तुला

रिझाईन करायला प्रेशराईज केलं आहे तर तसं अजिबात नाहीये. तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. कस्तुरी, मी तुला आणि नचिकेतला चांगलंच ओळखतो. आय एम सॉरी टू से दिस, बट तू जेव्हापासून त्याची बॉस बनली आहेस ना, तेव्हापासून तुझ्या नवऱ्याचा पुरुषी अहंकार दुखावलाय. आता तू रागाच्या भरात उगाच काहीही बोलतोय सर शंतनू. अगं, मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू किती जिद्दी आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे. बट स्टील आय रिक्वेस्ट यू, प्लीज यावेळी तरी स्वतःचा विचार कर. नेहमीप्रमाणे दुसऱ्यासाठी स्वतःचं सुख, स्वतःचं यश सॅक्रिफाईस करू नकोस. तुला वाटतंय ना तसं खरंच काही नाही. अरे, रिहानानं मेडिकलची एंट्रन्स एक्झाम क्लिअर केलीय. काही महिन्यातच ग्रॅज्युएशनसाठी तिला US जावं लागेल आणि शिक्षण पूर्ण झालं तर ती कदाचित तिथेच कायमची सेटल होईल ना. मग आता मला तिला वेळ द्यायचाय आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. रिहानाचं कारण पुढे करून ती कसंबसं शंतनूला तिचा राजीनामा स्वीकारायला भाग पाडते. आठवड्याभरात ती काम करत असणारे उर्वरित सगळे प्रोजेक्ट्स नचिकेतला हँडओव्हर करून ती कंपनीचा निरोप घेते. रिहाना अमेरिकेत जाईपर्यंतच तिची थोडीफार साथ आपल्याला मिळेल, पण त्यानंतर मात्र आपण पूर्णतः एकटे पडू हे तिला चांगलंच माहिती असतं. याकरता ती आता करिअर काउन्सलर म्हणून काम करायचं ठरवते. कस्तुरी सोडून गेल्यानंतर तिला मिळणारी CEO पोझिशन आता नचिकेतला मिळते. त्याला आता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाल्याने या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी तो दिवस रात्र मेहनत करू लागला. जसजसा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू लागला तसतशा नचिकेतच्या परदेशी फेऱ्या वाढू लागल्या. कधी कधी तर 2-3 महिन्यांनीच तो घरी परतायचा. कस्तुरीला देखील आता निरनिराळ्या कॉलेजमधून कंपन्यांमधून मार्गदर्शनासाठी बोलावलं जाऊ लागलं. तिच्या इतक्या वर्षांचा अनुभवांचा हजारो तरुणांना फायदा होऊ लागला. एक दिवस तिला तिने ज्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं ना तिथे बोलावण्यात आलं. ती अगदी उत्साहानं तिथे पोचली. आज ती तासभर आधीच तिथे आली. कॉलेजच्या आवारात पाऊल टाकताच तिथल्या अनेक आठवणी तिच्या मनात झरझर पाझरू लागल्या. तिथल्या मैत्रिणींच्या घोळक्यात ती स्वतःला शोधू लागली. कॉरिडॉरमधून फिरता फिरता तिने सहजच खिडकीतून एका वर्गात डोकावलं. कोणीतरी ओळखीचा चेहरा तिच्या नजरेस पडल्याचा भास झाला. खात्री करण्यासाठी ती त्या वर्गात शिरली. तेव्हा एक व्यक्ती पाठमोरी उभी राहून काहीतरी बोलत असते. व्हॉट इज इन द नेम दॅट विच वी कॉल अ रोज बाय एनी अदर. अरे थांबा थांबा जरा, यात नेम नंतर पॉज पाहिजे, नंतर टोनही चेंज व्हायला हवा ना. तुम्ही नुसतं शब्द उच्चारल्यासारखं डायलॉग बोलू नकात. फीलिंग्स हवे आहेत. आपण दी ग्रेट शेक्सपियरचं रोमिओ जुलियट बसवतोय. त्यांच्या प्रेमाची ताकद या शब्दांमधून व्यक्त व्हायला हवी, तरच आपण पुढल्या फेरीत जाऊ शकू. तो आवाज तिला ओळखीचा वाटला म्हणून ती आणखी जवळ गेली. इतक्यात मागे वळलेल्या अगस्त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या नजरेच्या एका कटाक्षानं तिनं बंद करून ठेवलेल्या मनाच्या कप्प्यावर जुन्या आठवणींनी हलकीशी दस्तक दिली. काळजात अनेक तरंग उठले. ओठावर हसू आणि डोळ्यात अनाहत भावनांची ओलसर छटा पसरली. काही क्षण अगस्त्याचीही तीच अवस्था होती, पण दुसऱ्या क्षणी चटकन तो स्वतःला सावरत कस्तुरीसोबत वर्गाबाहेर आला. ते दोघं कॅन्टीनमध्ये गेले. अगस्त्याने कस्तुरीला जशी आवडते ना तशी स्ट्रॉंग कॉफी आणली. त्यांना एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं, पण कस्तुरीला तिच्या सेशनसाठी उशीर होत असल्यानं तिनं नाईलाजानं त्याचा निरोप घेतला. सेशन संपताच कस्तुरी घरी आली. तिनं लगबगीनं कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. कॉलेजच्या सगळ्या सर्टिफिकेटमधून एक फोटो काढून तो ती उराशी धरून मनसोक्त रडू लागली. तो फोटो म्हणजे तिच्याकडे असणारी अगस्त्याची शेवटची आठवण. कॉलेजमध्ये असताना त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं, पण तिच्या वडिलांना मात्र अगस्त्य अजिबात पसंत नव्हता. अगस्त्य त्रिपाठी, एका परराज्यातला मुलगा, तो आपल्या मुलीला कसं काय सुखी ठेवणार.

अशी त्यांना शंका वाटायची. पण हां, त्यांना हेही पक्क ठाऊक होतं की कस्तुरीचं आपल्यावर नितांत प्रेम आहे. ती आपल्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही. मग नचिकेत सारखा उच्च शिक्षित कस्तुरीला अनुरूप असणारा मुलगा पाहून त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कस्तुरीने देखील वडिलांना दिलेला शब्द निकषाने पाळला. काळाच्या ओघात ती अगस्त्याला पार विसरून गेली. पण आता आज इतक्या वर्षांनी त्याला पाहून मनाच्या गाभाऱ्यात खोल रुतून बसलेल्या आठवणींनी तिना पुन्हा एकदा वेढलं. खरं तर तिने ठरवलं होतं की अगस्त्याला पुन्हा कधीही भेटायचं नाही. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा फोन आल्यावर तिचा आत्मसंयम ढळला. किनाऱ्यानं साथ घालताच लाटा जशा उचळत त्याच्यापर्यंत पोहोचतात ना, तशाच काही ओढीनं कस्तुरी त्याला भेटायला निघाली. जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये ते भेटले. दोघांची एकमेकांना पुन्हा नव्याने ओळख झाली. आणि मग काय, भूतकाळातलं प्रेम, वर्तमानकाळातली मैत्री, भविष्यातल्या त्या अस्पष्ट नात्याकडे उगाच एक दिशाहीन आस लावून पाहत होतं. कस्तुरीप्रमाणेच अगस्त्यही आपल्या सुखी संसारात स्थिरावलेला होता. पण तरीही त्यांना एकमेकांबद्दल एक विलक्षण ओढ जाणवत होती. त्यांची भेट म्हणजे आयुष्याच्या एखाद्या शांत वळणावर पुन्हा नव्याने सुरू केलेला प्रवास, जिथे त्यांच्या नात्याला नावही नाही आणि कदाचित अस्तित्वही नाही. पुढच्या काही भेटीत अगस्त्य आपल्या मुलाचा म्हणजे राघवचा फोटो कस्तुरीला दाखवतो आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तिला तो आपल्या घरी बोलावतो. पहिल्या भेटीतच राघवनी कस्तुरीची छान गट्टी होते. मग त्याच्या आग्रहखातर ती वरचेवर त्यांच्या घरी येऊ लागते. कस्तुरी आली की अगस्त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. तो विनाकारण तिच्या अवतीभोवती घुटमळत राहायचा. पण हे पाहून मात्र त्याची बायको म्हणजे मेघना फार अस्वस्थ व्हायची. मेघना तशी कस्तुरीच्या मानानं कमी शिकलेली, बाहेरच्या जगाचं फार काही ज्ञान नसणारी, साधं सुधं राहणीमान असणारी एक सामान्य गृहिणी. पण कस्तुरी मात्र उच्च शिक्षित, स्मार्ट, टापटीप राहणारी आणि अगस्त्याची एकेकाळची प्रेयसी सुद्धा. त्यामुळे कस्तुरी घरी आली ना की मेघनातली असुरक्षिततेची भावना स्पष्ट दिसून यायची. नचिकेतशी लग्न झाल्यानंतर कस्तुरीनं त्याला आपल्या कंपनीत रुजू करून घेतलं होतं. कित्येकदा त्याने केलेल्या चुकांची जबाबदारीही तिने स्वतःवर घेतली होती. ती नेहमीच त्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यायची. पण तो मात्र तिला आपली स्पर्धक मानून स्वतःच्या मनातल्या असूयाच्या डागण्या देत राहायचा. या स्पर्धेतून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी आणि खरं तर त्याच्या सुखासाठीच तिनं स्वतःच्या यशावर, करिअरवर पाणी सोडलं होतं. ज्या आपुलकीची, सन्मानपूर्वक वागणुकीची ती नचिकेतकडून अपेक्षा करायची ना, ती आता तिला अगस्त्यकडून मिळू लागली. पण त्याचवेळी मेघनाच्या नजरेतील थिजलेली निशब्दता तिला आता टोचू लागली. नकळतपणे एक अपराधीपणाची भावना तिच्या मनात मूळ धरू लागली. मग तिनं हळूहळू अगस्त्याच्या घरी येणं जाणं कमी केलं. फोनवरही ती त्याच्याशी मोजकच बोलू लागली. अगस्त्यापासून पुन्हा एकदा दूर जाण्यासाठी तिने काही महिन्यांसाठी रिहानाकडे जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात नचिकेत बिझी असल्याने शंतनू तिला एअरपोर्टवर सी ऑफ करायला आला. कित्येक वर्षांनी आज ती शंतनूसोबत नचिकेत व अगस्त्यबद्दल भरभरून बोलली. वडील गेल्यानंतर शंतनूने तिला मोठ्या भावासारखा आधार दिला होता. त्यामुळे काही बाबतीत जरी ती शंतनूच्या मतांशी सहमत नसली ना, तरीही तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता. आणि मन मोकळं करण्यासाठी तिच्याकडे आता शंतनू ही एकमेव व्यक्ती उरली होती. शंतनूनं तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. तिच्या मनातल्या वेदनांच्या निखाऱ्याची धग त्याला स्पष्ट जाणवत होती. आणि पुढे सरणारा काळच त्यावर फुंकर घालू शकतो हेही त्याला पक्क ठाऊक होतं. शेवटी तिचा निरोप घेताना तो तिला एवढंच म्हणाला, आफ्टर ऑल नेम मॅटर्स. दुसऱ्यांच्या आयुष्यात सुगंध भरताना स्वतःचं अस्तित्व विसरणारी कस्तुरीच ना तू.

0: सेन यांनी गायलेलं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणीनो, काळजाचा ठाव घेणाऱ्या, खूप खोल आणि मनापासून विचार करायला लावणाऱ्या शब्दरचना असलेल्या कविता ज्या असतात अतिशय सहज सोप्या तरीही आपल्याला अतिशय समृद्ध करतात, अशा कविता आत्ता आपण ऐकणार आहोत एक अतिशय जाणकार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या.
1: नमस्कार. नुकतीच वारी होऊन गेली असली तरी वारी प्रत्येकाच्या मनात असतेच असते, त्या अनुषंगाने या दोन कविता. ज्ञानेश्वर तुकोबांच्या पालख्यांबरोबर टाळ मृदंगाच्या गजरात लाखो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीच्या ओढीने चालत असतात. उन्हा पावसात मुक्काम दर मुक्काम चालणारे वारकरी भजन अभंगात दंग असतात. अशात शेतात राबणाऱ्या आयाबायांना पंढरीला जायचं तर असतं, पण संसाराचे कामाधामाचे व्याप ते कसे सुटणार. मग विठोबात शेतात येऊन आपल्या पातीत उभा राहतो, कामाला हातभार लावतो. शिवाय तो एकटा येत नाही तर रखुमाईलाही सोबत आणतो, असा भक्तीचा सुरेख मेळ असणारी ही कविता आहे. विठोबा. काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीच उभा. खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, हाती खुर प्याची मुठ धरी संगतीन पात, हाती खुर प्याची मुठ धरी संगतीने पात, गोडी वाटते कामाला वाढे घामाची ग शोभा, गोडी वाटते कामाला वाढे घामाची ग शोभा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. चिखल लात लागणीला लावी वाकू नगरोप, चिखल लात लागणीला लावी वाकू नगरोप, स्पर्श सावळ्या पायांचा नट त्यात सऱ्या वाफ, पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, भरसुगीच्या दिसात पेंड्या बांधते रखुमा, भरसुगीच्या दिसात पेंड्या बांधते रखुमा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीचं उभा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीचं उभा. लाडक्या विठुरायाकडे जावं, नामदेव पायरीवर डोकं टेकवावं, मनातले सल मोकळे करावेत आणि पुन्हा रोजच्या धबडग्यात मिसळून जावं, ही गाराणी कधी स्वतःच्या सुखदुःखाची तर कधी ठसठस त्या सामाजिक जाणीवांची. वर्तमानाची धास्ती, भविष्याची भीती अशी घुसमट सांगणारा हा सामान्य माणूस कवितेतून काय सांगतोय. पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या चार दोन बत्ताशाने इतकंच भारी असतं बघ विठोबा. पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या चार दोन बत्ताशाने इतकंच भारी असतं बघ विठोबा, भर गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या असं भडाभडा मनातलं बोलता येणं. तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर. तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर. तू कमरेवरचे हात काढावेत म्हणून इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत, इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत. आणि तसंही उत्तरं नसल्यानं प्रश्नांच्या डोक्यात कुणी दगड घातलेली पाहिलीयस का तू युगांपासून. बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून, बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून पळू पळू काम गाठत कालवतात पोरी मातीच्या ढिगाऱ्यात पाणी, आणि विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावानी, विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावानी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते कारे जरा तरी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते कारे जरा तरी. रस्त्याकडच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला. रस्त्याकडेच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला. बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच

समईतल्या वाती पळवतात ना विठोबा? बिळातला अंधार, असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा? थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर. थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर. तेव्हा दोन्ही कोपऱ्यात मुसमुसत उपाशी निजलेल्या जीवांना कसं समजावणार आहेस तू? खरडत खरडत देवळाकडं ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकीसुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस? खरडत खरडत देवळाकडं ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकीसुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस तू? तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, दातांचं पाणी गिळताना पुण्याची आशा आणि दीर्घायुष्य दाखवलंस, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, जिथं भाग्याची रेषा उमटते तिथं बुक्का अष्टगंध होऊन उमटलास. विठोबा, काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली. घरदारं गुरंढोरं पोरांसहित शाळा वाहून गेली तेव्हा तू नुसताच मास्तर का झालास? भूकंपात गाडलेल्या माळवदात पडवीतल्या खिळ्याला फोटो होऊन लोंबकाळताना ढिगाऱ्याखालची माणसं दिसली नाहीत का तुला? बरं हे बघ, कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाइटपेक्षा तुझ्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क लय भारी. आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळावर तकाकणारं समस्त विश्वच तू झालास. विठोबा, किती आणि काय काय सांगू? या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट. सगळीकडे सारखा पडेल तो पाऊस कसला? कुठं पूर परिस्थिती तर कुठं दुष्काळ अशी दमछाक होतच असते. पावसाच्या हुलकावण्यांनी होरपळलेल्या गावशिवारात एकमेकांना आश्वासक धीर देत, सांभाळून घेत जगण्याशी चार हात करावे लागतात हे धीराचे बोल कवितेमधून असे असतात. दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ, जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी. होऊ देऊ नकोस तहान मोड मुक्या जित्राबांची. कुणीतरी अढळ विश्वासही ठेवतं आपल्यावर. येत्या पावसाळ्यात स्वतःच स्वतःला दिलेल्या शपथा सुटतील तोवर धीर सोडू नकोस. बुबुळांभोवती पसरलेल्या रेताळात ना पाणथळ ना ओलीत. एवढ्या तेवढ्यानं उडवून जाणारा जीव एका पानाच्या सावलीआड दडव. तळ्यात नसेल मळ्यात नसेल इतकं पाणी डोळ्यात असेल म्हणत. ओलेकर श्वासामागून श्वास. तहानच भागत नाही म्हणणारी तहान अर्ध्या डेऱ्यातल्या पाझरात साठव. शिरवाळाची वाट बघणाऱ्या बिळातले चित्कार ऐक. म्हणजे दुष्काळ अंगावर येणार नाही. लाही सोसत पोचलोच आहोत इथवर. लांब नाही आता पावसाळा. आपण भुंडी केलेली धरती चटके आपल्यालाच देणार इतकं शहाणपण आहेस तुझ्या माझ्यात. आपण भुंडी केलेली धरती चटके आपल्यालाच देणार इतकं शहाणपण आहेस तुझ्या माझ्यात

नुसतं बोट फिरवून पुसून निघेल अशी राहिली नाही ही धूळमाती. नुसतं बोट फिरवून पुसून निघेल अशी राहिली नाही ही धूळमाती. तिच्यात मिसळला आहे तुझ्या माझ्या जगण्यातला कार्बन. फिरतच राहील हवेत त्याची मुदत संपेपर्यंत. तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस. तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस. आधीच शिक्के मारून काळाला बदनाम करू नकोस. त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा. त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा. नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती. नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती. निसर्ग जेवढा सुखदायी तेवढाच विनाशक. पावसाळ्यातली एखादी दुर्घटना हादरवून टाकते. डोंगरातलं एखादं गाव डोळ्यांदेखत गुडूप होतं आणि आपण निसर्गापुढे हात टेकतो. कारण निसर्ग माहीर असतो. माहीर निसर्ग अशी ही कविता आहे. एक माणूस भेटला ज्याने बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना. एक माणूस भेटला ज्यानं बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना. घरातल्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना. घरातल्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना. भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला. तेव्हापासून झोपला नाही तो. भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला. तेव्हापासून झोपला नाही तो. जागाही नाही. नाडी चालूये म्हणून मेलेलाही नाही. भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला. भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला. कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला. कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला. हातवारे करून एवढंच सांगतोय तो. हातवारे करून एवढंच सांगतोय तो की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्गा इतका माहीर कोणीच नाही. हातवारे करून एवढंच सांगतोय तो की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्गा इतका माहीर कोणीच नाही. माणूस म्हणून आपण अनेक गोष्टींचा विचार करतो, शोध घेतो, एकमेकांना सांगतो. हे सांगणं संवेदनशील सकारात्मक असलं की मनाचा ठाव घेतं. हा शोध असाही असतो. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप ती भुरभुरतीलच चहूकडे. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप ती भुरभुरतीलच चहूकडे. येवल्या फटीतूनही डोकावतील अलवार पोपडे. येवल्या फटींतूनही डोकावतील अलवार पोपडे. वाळलेल्या तणकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. वाळलेल्या तणकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी. तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी. ओळख तुझ्या अश्रुतला गळणाऱ्या चिकातला ओला फरक. पराक्कन होऊन मधमाशांच्या पायांना चिकट. पाखरू होऊन इथं तिथं विष्ठा टाक. पानगवताचं बी होऊन पसर वाऱ्याबरोबर. तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत. तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत. कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळं जन्माला येतातच. कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळं जन्माला येतातच. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. कोणत्याही वेळी मरतच असतं कुणी ना कुणी कुणाच्या तरी जीवाभावाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचं एका माणसाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं

कुत्र्याचं आहे का माणसाचं? तू तुझ्या संस्कृतीच्या भ्रमात राहू नकोस. जन्मदात्यांना लेकरं प्रियच असतात असं ठामपणे म्हणू शकत नाहीस तू. ममतेचे पदर फाटल्याच्या उदंड खुणा जन्मतात रोज. पानवठ्यालगतच्या टिटव्या बघ, पानवठ्यालगतच्या टिटव्या बघ, कर्कश ओरडून अंड्याजवळ जाणाऱ्यांची दिशाभूल करतात. पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव, पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव. मुंग्यांच्या तोंडातले कण हिसकावून थांबव. जखमी मेलेल्या मुंगळ्यांना उचलून पळणारे मुंगळे अडव. स्वतःच्या सुखदुःखाची सूक्ष्म लिपी उलगड. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. बाळ जपून ठेव जाणीवा नेणीवांसकट. हंड्या घागरीतलं तळपाणी जागतिक वनव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ? हंड्या घागरीतलं पाणी जागतिक वनव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ? पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध, पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध. पण स्वतःच्या शोधासाठी हत्यार शोधू नकोस, पण स्वतःच्या शोधासाठी हत्यार शोधू नकोस. पिकांमधून झाडापानातून जागोजागी शेतकऱ्याचं भावविश्व गुंतलेलं असतं. निसर्गाने साथ दिली तर कष्टातून फुलणारी हिरवी लिपी अशी असते. ही कविता आहे रानभर मी. डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. उभारलेलं बुजगावणं चुना लावून मडक्याला, उभारलेलं बुजगावणं चुना लावून मडक्याला. त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला, त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला. वादळाशी भांडून कमळण पानं फाटल्याची तक्रार करते, वादळाशी भांडून कमळण पानं फाटल्याची तक्रार करते. लेकच जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते, लेकच जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते. कावळीच्या वेलतारांचे बैल कुणी तोडलेले, कावळीच्या वेलतारांचे बैल कुणी तोडलेले. चीक थेंबथेंब गळताना माझेच रक्त ओघळलेले, चीक थेंबथेंब गळताना माझेच रक्त ओघळलेले. हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली. सासूरवाशीन गळ्यात पडून हुस्मरून रडत राहिली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुस्मरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून. उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन. यापुढील कविता आहे ऐक. ऐक, झोळी बांधता येईल अशा फांद्या तोडू नकोस, झोळी बांधता येईल अशा फांद्या तोडू नकोस. घरटी करता येतील खोपी टांगता येतील अशी झुडपंही वाढू दे, घरटी करता येतील खोपी टांगता येतील अशी झुडपंही वाढू दे. डिंकासाठी बाबळी लिंबोळ्यांसाठी कडुलिंब राहू दे, डिंकासाठी बाबळी लिंबोळ्यांसाठी कडुलिंब राहू दे. बोट धरून चालता येईल अशी पाऊलवाट बुजवू नको. संध्याकाळच्या सावल्यात सुनसान सडकांवरून ऋतू फिरायला येतील, संध्याकाळच्या सावल्यात सुनसान सडकांवरून ऋतू फिरायला येतील. झाडं झुडं पार बदलून टाकतील. एखादी बाबा गाडी इकडे वळणार नाही कशावरून, एखादी बाबा गाडी इकडे वळणार नाही कशावरून. पाळण्यावर चिमणाळं हलणार नाही कशावरून, पाळण्यावर चिमणाळं हलणार नाही कशावरून. बालगाणी ऐकवण्याचा लडिवाळ हट्ट म्हणेल तिकडे काय आहे. डोंगर कुठून येतो मुंगूस म्हणजे काय किती पाय गोमिला. याला काय म्हणतात नि त्याचं काय करायचं म्हणत आपल्यासह हरेक वस्तूचं खेळणं होईल. खरं सांगू याहून सुखद नवलही घडेल.

0: इटुकला पिटुकला कवितेचा तुकडा खरा होईल. हा इटुकला पिटुकला कवितेचा तुकडा खरा होईल तेव्हा कळेल तुला. मातीची पंती लावून सवसांजेला मी काय लिहित असायचे. तेव्हा कळेल तुला मातीची पंती लावून सवसांजेला मी काय लिहित असायचे.
1: कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या लेखणीतून साकारलेल्या या सुंदर कविता आता आपण ऐकल्यात. कार्यक्रमात आता ऐकूया रेखा गंधेवार यांचं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं. स्वर आहे बेला शेंडे यांचा.

0: बेला शेंडे यांनी गायलेलं रेखा गंधेवार यांचं हे गाणं आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. मैत्रिणींनो, एक हरहुन्नरी लेखिका म्हणजे डॉक्टर पूजा सामंत. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांचा हा ललितबंध, स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी.
1: नमस्कार, माझे नाव आहे डॉक्टर पूजा पराग सामंत. लेखाचे नाव आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कौतुक, प्रोत्साहन, शाबासकी या गोष्टींना आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व असतं.

माझे नाव आहे डॉक्टर पूजा पराग सामंत. लेखाचे नाव आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कौतुक, प्रोत्साहन, शाबासकी या गोष्टींना आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व असतं. एखादं काम करताना कौतुक झालं, शाबासकी मिळाली की आपल्याला प्रेरणा मिळून आपण अधिक जोमाने काम करण्यास सज्ज होतो. चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढून आयुष्य आनंदी होण्यास नक्कीच त्याचा उपयोग होतो. आपण अशा समाजात जगतो जिथे यशाचे मोजमाप अनेकदा इतरांच्या प्रतिक्रियांवर ठरते. कुणीतरी आपल्या कामाचे कौतुक केले, सोशल मीडियावर भरपूर लाईक्स मिळाले, पुरस्कार मिळाला, वर्तमानपत्रात नाव छापून आले किंवा सन्मान झाला तर आपण काहीतरी मोठे साध्य केले असे मानले जाते. मात्र या सर्व गदारोळात एक महत्त्वाचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. आपण स्वतः कधी स्वतःचे कौतुक करतो का हो? आपण शाबासकी, कौतुक हे इतरांकडूनच अपेक्षित करतो, पण हेच कौतुक, हीच शाबासकी आपणच आपल्याला स्वतःला दिली तर? बरोबर, स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कितीतरी वेळा आयुष्यात आपण एखादं अवघड काम करतो तेव्हा वाटतं इतरांनी त्याचं कौतुक करावं, इतरांपर्यंत ते काम पोचावं, त्याची पोचपावती आपल्याला मिळावी. पोचपावती मिळाली नाही की दुःख वाटायला येतं, अपेक्षांचं ओझं झालं की दुःख देखील वाढतं. अगदी दररोजचं उदाहरण घ्यायचं झालं तर घरातील स्त्री दररोज मेहनतीने वेगवेगळे पदार्थ आपल्या कुटुंबासाठी, घरातील लोकांसाठी करत असते, पण अशा वेळी घरातील लोक त्या पदार्थांचा आनंदाने फडशा पाडतात, पण तो कसा झाला आहे याबद्दल एक चकार शब्दही काढत नाहीत. जिने हा पदार्थ बनवला आहे तिचे कौतुक केले जात नाही, तिला सांगितलं जात नाही. इथे इतरांनी त्याची पारख करण्यापेक्षा आपल्या स्वतःलाच या कामातील अडचणी, त्यात घेतलेले कष्ट याची जाणीव असते. म्हणूनच ते काम पूर्ण झाल्याचा आनंद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मग अशा वेळी इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःला शाबासकी देऊन स्वतःचीच पाठ थोपटली तर, स्वतःलाच बक्षीस दिलं तर, हीच आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. आता स्वतःला शाबासकी देणं म्हणजे तिथे गर्व, अभिमान याचा प्रश्न येतच नाही. हा, आपण जे कष्ट घेतो त्यासाठी स्वतःला शाबासकी देणं म्हणजे आपण जसे आहोत ते स्वीकारणं. यामुळे नक्कीच जगण्याची उमेद वाढते. एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही कल्पनाच मला भारी वाटते. लहानपणी एखादं काम केलं, चित्र काढलं, कविता म्हटली किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवले की आई वडील आनंदाने शाबासकी द्यायचे. त्या एका शब्दातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळायची. जसजसे आपण मोठे होतो तसे या शाबासकीचे प्रमाण देखील कमी होत जाते. अपेक्षा वाढतात, जबाबदाऱ्या वाढतात, हे अजून चांगले करता आले असते ह, अशी वाक्य कानावर पडू लागतात आणि ती आयुष्याचा भाग होऊन जातात. अशा परिस्थितीत स्वतःलाच स्वतःची शाबासकी देणं ही केवळ एक सवय नसून मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्ट ठरते. आपली सुखाची, आनंदाची व्याख्या म्हणजे आपल्याला हवं असलेलं मिळालं पाहिजे. यासाठी आपण कोणत्या गोष्टीतून खुश होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे. आयुष्य जगताना स्वतःमधील लहान मूल जपलं गेलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने इतरांना केलेली मदत, दिवसभरात मनाजोग्या पूर्णत्वास नेलेल्या कामांची यादी, लेखणीतून काहीतरी उत्तम गवसलं की झालेला आनंद, तसेच केलेला एखादा सुंदर पदार्थ जो स्वतःलाच आवडून गेला की स्वतःची पाठ थोपटणं. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात हो, पण या साध्या गोष्टींनीच आपलं आयुष्य बनत असतं. म्हणूनच ही स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी आयुष्यात खूपच महत्त्वपूर्ण ठरते. आपण ना अनेकदा स्वतः

0: कदाचित कठोर परीक्षक बनतो. दिवसातील एक चूक लक्षात राहते, पण केलेली 10 चांगली कामं आपण विसरतो. एखादं अपयश मनात घर करून बसतं, पण त्याआधी अनेक वेळा केलेले प्रयत्न, मिळालेले यश आठवत नाही. स्वतःशी बोलताना आपण इतके कठोर का असतो? इतरांच्या एका छोट्याशा यशाचे कौतुक करणारे आपण स्वतःच्या मोठ्या प्रयत्नांकडे मात्र सहज दुर्लक्ष करतो. खरं तर जीवन ही 100 मीटरची शर्यत नाही, ती मॅरेथॉन आहे. येथे प्रत्येक दिवस जिंकणं महत्वाचं नसतं, तर प्रत्येक दिवशी पुढे चालत राहणं महत्वाचं असतं. काही दिवस आपण वेगाने धावतो, काही दिवस सावकाश चालतो, तर काही दिवस थांबून श्वास घेतो, पण हा प्रवास सुरू ठेवतो. या प्रवासात प्रत्येक पाऊल कौतुकास पात्र असते. जीवनात पुरस्कार मिळतीलच असे नाही, प्रत्येक कामाची दखल घेतली जाईल असेही नाही. अनेकदा तुमच्या संघर्षाची साक्ष फक्त तुमचे अंतःकरणच देत असते. अशा वेळी स्वतःच्या मनातून उमटलेली शाबासकी हीच सर्वात मोठी प्रेरणा ठरते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत कायम राहणारी एकच व्यक्ती असते, बरोबर, तुम्हीही स्वतः. माणसाने स्वतःचा सर्वात जवळचा मित्र व्हायला शिकलं पाहिजे, जो स्वतःला समजून घेतो, स्वतःच्या चुका स्वीकारतो, स्वतःला माफ करतो आणि स्वतःच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो. तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकतो. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण एक छोटासा संवाद स्वतःशी साधू शकतो. आज मी कोणती चांगली गोष्ट केली? आज मी कोणती भीती जिंकली? आज मी कोणासाठी उपयोगी पडलो? आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे आलो का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला स्वतःच्या अनेक शाबासकीची ठिकाणं दिसू लागतील. अशा वेळी खरेदी आवडत असल्यास स्वतःसाठी मनसोक्त खरेदी करावी. उंच डोंगरावर भटकत राहावं, समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या संगतीने चालत राहावं, पावसांच्या सरींमध्ये भिजावं, एखादं छानसं गाणं गुणगुणावं. प्रत्येकाच्या स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी निरनिराळ्या असतील, पण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान हे प्रेरणादायकच ठरते. स्वतःला वेळ द्या, कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जा, कधीतरी सोलो ट्रिप करा, स्वतःच्या वाढदिवसादिवशी शॉपिंग करा. स्वतःला आनंदी ठेवताना अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. त्यावेळी स्वतःला हेही समजावता आलं पाहिजे की एरवी स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असताना एखादा दिवस स्वतःला देणं हे आपलं कर्तव्यच आहे. स्वतःला समजून घेताना निवांत वेळ मिळवता आला पाहिजे. जब वी मिट या चित्रपटातील करीनाचे पात्र मला याचे उत्तम उदाहरण वाटते. मैं अपनी ही फेवरेट हूं हे करीना वारंवार सांगत असते. स्वतःवर प्रेम करण्याचा विचार इथे महत्वपूर्ण ठरतो. आवडत्या गोष्टी करून प्रत्येक क्षण साजरा करणं म्हणजे स्वतःला शाबासकी देणं. मंगेश पाडगावकर म्हणतात, साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं. बघा, साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं, हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. चला तर मग स्वतः स्वतःचे लाड करूया. दुसऱ्याने आपल्यासाठी काही केले अथवा काही नाही केले तरी देखील बऱ्याच वेळेस आपण स्वतःसाठी पुरेसे असतो. स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी म्हणजे सुगंधी अत्तराच्या कुपीसारखी असते. त्याचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो, उत्साह निर्माण करतो, चैतन्य निर्माण करतो. धन्यवाद.
1: डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितबंध आता आपण ऐकलात, स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.

कार्यक्रमात हे आत्ता आपण ऐकलत वैशाली सामंत यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं हे गाणं. या गाण्याला संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी. मैत्रिणींनो, वनिता मंडळचे हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात याबद्दल आम्हाला नक्की कळवत रहा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आय डीवर. आणि याबरोबरच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: हमारे श्रोता लगातार हमें लिख रहे हैं। एक श्रोता लिखते हैं कि हम आपसे थोड़े से नाराज हैं, आप आजकल बहुत दिनों बाद आती हैं। वैसे तो हमने सोचा आज हम सुरीला सफर नहीं सुनेंगे क्योंकि कुछ ऐसे काम है जो हम नहीं कर पा रहे, उसे करना बहुत जरूरी था, पर अब लगता है कि आपको हम सुनेंगे और जब सावन की बातें हैं तो हम क्या करें, समझ ही नहीं आ रहा है। फिर दिल ने धीरे से कहा हो जाओ शामिल, देखो न सबने कितने प्यारे प्यारे संदेश भेजे हैं, तुम भी लगी हो इन सब में, बस फिर क्या था हम लिखने लगे, बहुत सुंदर। बहुत बहुत शुक्रिया आप सभी का कि आप इस तरह से इतना काम होते हुए भी हमारे कार्यक्रमों से जुड़े रहते हैं और हमारे साथ इस सुरीले सफर पर निकल पड़ते हैं। एक श्रोता ने कहा है कि सावन हर साल आता है मगर हर बार कुछ नया छोड़ जाता है, कभी भीगी मिट्टी की खुशबू में कोई पुरानी याद, कभी झूले की पींग में बचपन, कभी पपीहे की पुकार में किसी का इंतजार, पेड़ों पर उतरती हरियाली जैसे धरती ने हरे रंग की चूड़ियां पहन ली हो और बादल आसमान की पेशानी पर ठहरी कोई खामोश दुआ बन गया हो। शायद इसलिए हमारे फिल्मी गीतों ने सावन को सिर्फ देखा नहीं उसे जिया है। हर धुन में कहीं रिमझिम की बूंद है, कहीं मोर के पंखों की थिरकन, कहीं विरह की भीगी सांस तो कहीं मिलन की मुस्कान। सावन दरअसल मौसम नहीं, यादों का भीगावा पन्ना है जिसे जिंदगी हर बरस फिर से खोलकर पढ़ती है। बहुत सुंदर, बहुत गहरी इबारत आपने लिखी है और वहीं एक श्रोता ने लिखा है
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील। गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे। कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला। सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे। पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले। त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं। एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे। 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे। या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली आहे, ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील। जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली। त्यावर प्रश्नोत्तराच्या तासात प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडता येतात, त्यामुळे हा तास सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी विरोधकांना केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज राज्यसभेचं कामकाजही 2

वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. कलम 370 रद्द केल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण जम्मू काश्मीरचे भाजपा खासदार सत पॉल शर्मा यांनी जागवली. हा दिवस केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. तर हरियाणाचे खासदार संजय भाटिया यांनी हायड्रोजन रेल्वे सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 7 वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35A मागे घेतल्यापासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातल्या लोकांच्या जीवनमानात चांगला बदल घडल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे पायाभूत सोयीसुविधा वाढल्या आणि शिक्षण, आरोग्य, क्रीडा, उद्योग या क्षेत्रातल्या संधींमध्ये वाढ झाली असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीत म्हटलं आहे. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमावरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगलविरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नीट पेपर फुटीविरोधातल्या कठोर कारवाईसह देशातल्या परीक्षांशी संबंधित वादाविषयी जेनझीबरोबर संवाद साधणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून 5 ते 6 तासांसाठी हटवण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचं संचालकांनी म्हटलं आहे. BHMS डॉक्टर्सना अॅलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. ब्रिक्स देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती मिळवणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं होत आहे. येत्या शनिवारपर्यंत 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक चालणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे.
पहिल्या दोन दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढच्या दोन दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच बौद्धिक मालमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशांचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे असताना सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि त्या

माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं हे बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीने चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीने चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनी दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 90% क्षेत्रावर पेरणी. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम.
0: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे 6,14,814 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण एकूण पेरणीच्या 90% इतकं आहे. सर्वाधिक 97% पेरणी सोयगाव तालुक्यात झाली आहे. दरम्यान नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पैठण इथल्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी दाखल झालं आहे. धरणाचा पाणीसाठा 93% वर गेला असून सध्या 19,026 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पात्र 1,05,128 शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी ही माहिती दिली. या योजनेत जिल्ह्यातल्या 49,152 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं असून 55,976 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी यासाठी नर्सरीमधून थेट 10 ते 12 फूट उंचीची 150 झाडं लावली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं चिकलठाणा परिसरात एका दूध डेअरीवर छापा टाकून 3,12,380 रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा

साठा जप्त केला. यामध्ये 950 किलो तूप, क्रीम आणि रिफाईंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. शहरातील लक्ष्मी डेअरीच्या 3 विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले. तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष

बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जावर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वयाशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं, मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणावर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीश म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मुंबईच्या ए

आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमांवर प्रसारित झालेले आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमावरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील असा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर देखील कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात IIM चे 227 डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. बाजारपेठेतल्या प्रत्येक उत्पादनाचा दर्जा, शुद्धता आणि त्याला मिळालेल्या प्रमाणनाची माहिती मिळवणं हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर करावं या मागणीसाठी केलेल्या एका याचिकेवर अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापली बाजू मांडण्यासाठी न्यायालयानं 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. ही याचिका गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात न्यायालयासमोर आली होती, परंतु या वर्षभराच्या काळात फार कमी राज्यांनी आपली बाजू मांडली होती. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला. तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चिनी तैपेईच्या युपो पायी हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीथ दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय या जोडीनं थायलंडच्या जोडीचा 21-16, 21-18 असा पराभव करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा जोर वाढला असून प्रवाहासोबत लहान मोठे दगड वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं वनविभागानं हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, होमिओपॅथिक डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती प्रोग्राम तराने नए पुराने लेकर हाजिर होते हैं बस कुछ
1: श्रोतेहो सायंकाळचे 5 वाजून 30 मिनिटं होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 12वी विज्ञान शाखेनंतर पुढे काय हा प्रश्न दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि पालकांसमोर असतो. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा शेती या पारंपरिक क्षेत्रासोबतच आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्र हे करिअरचा एक अत्यंत आदरणीय आणि उत्तम संधी देणारा मार्ग म्हणून पुढे येत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात

0: शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत, यात प्रवेश कसा मिळवायचा आणि भविष्यात रोजगाराच्या कोणत्या वाटा उपलब्ध होतात, या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पशुवैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉक्टर विकास वासकर सर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जिल्हा सातारा. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि विशेषतः युवा मित्रांना माझा सप्रेम नमस्कार.
0: सर, अगदी सुरुवातीलाच विचारायचं तर बऱ्याचदा लोकांना वाटतं की पशुवैद्यकीय शिक्षण म्हणजे फक्त जनावरांवर उपचार करणे, पण या क्षेत्राची व्याप्ती नक्की किती मोठी आहे याबद्दल काय सांगताल?
1: अगदी योग्य प्रश्न विचारलात. पशुवैद्यकीय शिक्षण हे केवळ गायी म्हशी किंवा पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यापुरत मर्यादित नाही, तर हे क्षेत्र अत्यंत आधुनिक आणि बहुआयामी झालं आहे. या पशु क्षेत्रामध्ये पशुपैदास, त्यानंतर त्यांचे संगोपन, त्यांचे खाद्य, त्यांचा आहार विहार, पशुपासून मानवांना होणारे आजार, या सर्व बाबींचा आपण त्याच्यामध्ये उहापोह केला जातो. ह्या अभ्यासक्रमाला बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री असं म्हणतात. हा 5.5 वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम असतो, ज्यामध्ये शेवटचं 1 वर्ष हे अनिवार्य आंतरवासिता म्हणजेच इंटर्नशिप असते. या अभ्यासक्रमामध्ये, पूर्ण अभ्यासक्रमामध्ये प्राण्यांची शरीर रचना, त्यांचे आजार, त्यानंतर त्यांची पैदास कशी करायची, त्यांना अव्यवस्थापन, नंतर त्यामध्ये कुक्कुटपालन, नंतर वेगवेगळे प्राणी म्हणजे गायी म्हशी यांचं संगोपन, त्यांना होणारे आजार, त्याच्यावरती उपचार, शस्त्रक्रिया, पशुसंवर्धन, प्राण्यांचे पोषण, पैदास, व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, त्याच्या अनुषंगिक काही बाबी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, सामूहिक स्वास्थ्य, प्राण्यांपासून माणसांना पसरणारे आजार, त्यावर आणणारे नियंत्रण, आणि महत्वाचं म्हणजे प्राण्यांपासून जे मिळणारे अन्न पदार्थ आहेत जसे की दूध, मांस, अंडी, त्यांची सुरक्षा, त्यांची गुणवत्ता, त्यांचे साठवण क्षमता, या सर्व बाबींचा सखोल असा अभ्यास केला जातो.
0: अच्छा.
1: हा पदवी अभ्यासक्रम जो आहे तो याच्यामध्ये जवळजवळ 18 विषयांमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाची सुद्धा संधी आहे, आणि त्याबरोबर विदेशात मध्ये सुद्धा आपण शिक्षणासाठी विद्यार्थी जाऊ शकतात. आणि आणखी उच्च शिक्षणाची जर आवड असेल तर आचार्य पदवी म्हणजे PhD पर्यंत सुद्धा शिक्षण आपल्याला घेता येतं. आणि ह्या मूलभूत अभ्यासक्रमांबरोबरच विशेष अभ्यासक्रम सुद्धा, म्हणजे याच्यामध्ये वन्यजीवांची काही अभ्यास आहे, सध्या नवीन कार्डिओलॉजी मध्ये सुद्धा म्हणजे प्राण्यांमध्ये स्कोप आहे, नंतर त्याचबरोबर काही डर्मेटॉलॉजी किंवा कॅन्सर, एकात्मिक आरोग्य, हे सुद्धा विषय आपल्याला शिकता येतात.
0: अच्छा सर, जसं तुम्ही सांगताय की या संपूर्ण अभ्यासक्रमाचं क्षेत्र हे खूप विस्तृत आहे, तर मग महाराष्ट्रात हे शिक्षण घेण्याची सोय कुठे आहे आणि यासाठी कोणत्या केंद्रीय संस्था किंवा विद्यापीठ कार्य करत आहेत त्याबद्दल काय सांगताल?
1: भारतामध्ये हे पशुवैद्यक शिक्षण देणाऱ्या जी संस्था आहे, शिखर संस्था, भारतीय पशु चिकित्सा परिषद नवी दिल्ली म्हणजे व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया, या शिखर संस्थेमार्फत जो प्राधिकृत केला अभ्यासक्रम आहे पूर्ण भारतभर हा शिकवला जातो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोच होता. आणि हा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यक शिक्षणाचं नियंत्रण आणि संचालन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर इथं कार्यरत आहे, आणि एकच विद्यापीठ असून त्या अंतर्गत काही विद्यापीठ महाराष्ट्रात महाविद्यालय कार्यरत. आता यापैकी शासकीय महाविद्यालय 6 प्रमुख ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये आशिया खंडातलं सर्वात जुनं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, नंतर शिरवळ येथे जिल्हा सातारा या ठिकाणी एक महाविद्यालय, आणि त्याचबरोबर नागपूर, परभणी, उद्गीर, जिल्हा लातूर आणि अकोला अशी एकूण 6 शासकीय महाविद्यालय सध्या हे शिक्षण देतात. त्याचबरोबर आणि ह्या सर्व महाविद्यालयामध्ये अत्यंत दर्जात्मक शिक्षण दिलं जातं. सर्व महाविद्यालयांमध्ये सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा सर्व काही असून त्यामध्ये जे काही पशुचिकित्सा परिषदेने अनिवार्य केले जे 18 विभाग आहेत ते विभाग संपूर्णपणे कार्यरत असून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय, नंतर जिम्नॅशियम, क्रीडांगणे, हे सर्व सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
0: अच्छा.
1: आणि त्याचबरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने काही 5 कायमस्वरूपी विनादन तत्वावरती खाजगी महाविद्यालयांना त्यांनी परवानगी दिली आहे, आणि ती अशी 5 खाजगी जी महाविद्यालय आहेत ही या मापसू म्हणजे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्या नागपूर यांच्याशी संलग्नित आहेत. आणि महाविद्यालय आता या 5 यांचा सुद्धा यावर्षीपासून अभ्यासक्रम त्यांचा 1 वर्षाच्यासाठी भारतीय पशु चिकित्सा परिषद त्यांना परवानगी दिली आहे, आणि त्यांच्याबद्दल अभ्यासक्रम त्यांचा सुरू होईल. आणि ही महाविद्यालय आहेत काष्टी जिल्हा अहमदनगर, त्यानंतर सरळगाव जिल्हा ठाणे, गांधेली, छत्रपती संभाजीनगर, वारणानगर आणि कनेरी मठ, कोल्हापूर या ठिकाणीही आता यावर्षीपासून ती कार्यरत होतील. आणि शासकीय महाविद्यालय जी आहेत ती जुनी महाविद्यालय 6 महाविद्यालय आता सध्या सुद्धा हे प्रशिक्षण देतात.
0: अच्छा. साधारण या महाविद्यालयांमध्ये एकूण किती जागा आहेत आणि त्यामध्ये काही विभागांवरती कोटा आहे का?

0: त्याबद्दल काय माहिती सांगाल? हो,
1: शासकीय महाविद्यालय जी आहेत महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये साधारण 464 आणि काही अधिक जागा त्याच्यामध्ये आहेत, पण प्रत्येक महाविद्यालयाची क्षमता वेगवेगळी आहे. म्हणजे ही जे जागा आहेत ह्या 6 महाविद्यालयामध्ये विभागलेल्या आहेत. त्यापैकी काही एकूण प्रयोग क्षमतेच्या 85% जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे स्टेट क्वार्टर ज्याला म्हणतो आपण, त्यांच्यासाठी राखीव आहे. तर 15% जागा ज्या आहेत ह्या व्हेटनरी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यापासून केंद्रीभूत पद्धतीने ऑल इंडिया स्तरावर अखिल भारतीय स्तरावरती भरल्या जातात. त्याची त्यांची वेगळी परीक्षा घेतली, नीटच्या आधारे ते घेतले जातात. आता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आपण एक प्रश्न विचारला की विभागवार काही कोटा आहे का, तर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या विद्यापीठ जे नागपूर येथे स्थित आहे त्याचे साधारण 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर त्यापैकी महाविद्यालयाच्या एकूण प्रयोग क्षमतेच्या, म्हणजे ते महाविद्यालयाची जी प्रयोग क्षमता आहे त्याच्या 70% जागा त्या त्या विभागातून 12वी आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. आता उदाहरण द्यायचं झालं, आता मी शिरवळमधून आलोय, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरवळ हे जे महाविद्यालय आहे हे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे 10 जिल्हे आहेत म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर हे 6 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार असे 4 असा यांचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये या विभागातील जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी या 10 जिल्ह्यातून जे 12वी उत्तीर्ण होतील त्यांना शिरवळ येथील कांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकालयामध्ये साधारण 70% जागा एकूण क्षमतेच्या त्यांच्यासाठी राखीव आहेत. आणि उरलेल्या 30% जागा ज्या आहेत हा पश्चिम महाराष्ट्र विभाग सोडून उरत महाराष्ट्रातून, म्हणजे विदर्भ, कोकण आणि मराठवाडा या विद्यार्थ्यांसाठी त्या उपलब्ध आहेत. आता हे नव्यान मी आता सुरुवातीला सांगितलं की नव्याने यावर्षीपासून खासगी विनादन तत्वावरती, कायमस्वरूपी विनादन तत्वावरती 5 महाविद्यालयांना शासनाने विद्यापीठाला संलग्नित केले आहे. या महाविद्यालयांची प्रेक्षक क्षमता सुद्धा 400 असून प्रत्येक महाविद्यालय साधारण 80 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 50% जागा ज्या आहेत ते विद्यापीठ कोट्यातून भरल्या जातील, उरलेल्या 50% जागा ज्या आहेत ते व्यवस्थापन कोट्यातून, परंतु त्या विद्यापीठाद्वारे केंद्रीभूत पद्धतीने म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीमने त्या भरल्या जातील. आणि हे सर्व जागा ज्या आहेत म्हणजे खासगी महाविद्यालय असतील किंवा शासकीय महाविद्यालय जागा ह्या मात्र पूर्णपणे विद्यापीठामार्फतच ऑनलाईन पद्धतीने भरल्या जातात.
0: अच्छा, आपल्या श्रोत्यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील या महाविद्यालयांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा आणि त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगता?
1: हो, विद्यार्थ्यांचे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रयोग प्रक्रियेचे प्रमुख टप्पे काही असे आहेत. सर्वात महत्वाचे शैक्षणिक अर्हता, 12वी सायन्स किंवा विज्ञान शाखेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, आणि त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे 4 विषय घेणं अनिवार्य आहे. खुला गट म्हणजे ओपन कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो त्यांना किमान 50% गुण असले आवश्यक आहे, आणि आरक्षित गटांसाठी रिझर्व कॅटेगरीसाठी 47.5% गुण. म्हणजे ही सगळी झाली शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला म्हणतो आपण, ही पात्रता आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश हा दिला जातो हे नीट यूजी जी परीक्षा जी आपण आताच जो ज्याचा निकाल लागला त्या नीट यूजी परीक्षेच्या जे काही क्वालिफाईंग मार्क असतात, ही राष्ट्रीय पातळीची परीक्षा आहे, त्या राष्ट्रीय पातळीची जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत त्या क्वालिफाईंग मार्क्सच्या आधारावरती प्रवेश दिला जातो. म्हणजे 12वी 50% किंवा 47.5% हा आवश्यकता आहे, पण परंतु प्रवेश देताना नीटचे जे गुण जे आहेत, क्वालिफाईंग मार्क जे आहेत ते विचार घेतले जातात. त्यानुसार मग जे काही विद्यार्थी नीट उत्तीर्ण झाले असतील आणि जे अर्ज करतील त्यांच्याकडून त्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार तो आधार झाले. सर्वात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठामार्फत राबवली जाते, आणि ऑनलाईन प्रवेशासाठी www.mafsu.ac.in म्हणजे mafsu.ac.in हे विद्यापीठाचं अधिकृत संकेतस्थळ आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी परत एकदा मी सांगतो की ह्या संकेतस्थळाची त्यांनी नोंद करावी, www.mafsu.ac.in. आणि मी म्हटलं की ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच प्रक्रिया राबवली जाते. कोणत्याही महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेकडे हे प्रवेशाचे काम दिलेले नाही. हे आवर्जून याचा उल्लेख याच्यासाठी करतोय मी की काही मध्यंतरी आमच्याकडे काही घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूकचा दुष्टलिंक तयार करून त्या लिंकवरून अर्ज भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना उद्युक्त केलेलं आहे किंवा त्यांना काही अशा काही प्रकरणं आमच्याकडे आलेल्या आहे संस्थाकडे. त्यामुळे एक या आपल्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एक आव्हान इच्छितो की जर आपल्याला या प्रसिद्ध क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यावरती पूर्ण आमचे जे प्रॉस्पेक्टस आहे ते डाउनलोड करा आणि त्यानुसार, आणि जरी काही शंका आलीच तर नजीकचे जे मी आता जे उल्लेख केले त्या महाविद्यालयाशी किंवा विद्यापीठाशी संपर्क साधा, जेणेकरून आपली फसवणूक टाळता येऊ शकते.
0: सर, तुम्ही एकंदरीत सगळी ऍडमिशनची

0: प्रोसेस सांगताय तर मला आपल्या विद्यार्थ्यांसाठीच, आपला श्रोता वर्ग हा जास्त करून विद्यार्थी आहे, त्यामुळेच मला हा प्रश्न विचारसा वाटतो की याबद्दल संपूर्ण सविस्तर टप्पे सांगताल का या
1: निश्चितच
0: प्रक्रियेबद्दलचे?
1: आता नीट यूजीचा निकाल लागलेला आहे. आता काही दिवसांमध्येच सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आणि विद्यापीठाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याचा परत एकदा वारंवार मी उल्लेख करतोय, www.mapsu.ac.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची जाहिरात येते. त्यानुसार पूर्णपणे जे प्रॉस्पेक्ट आहे, प्रवेश पत्रिकेचे माहिती पुस्तक आहे ते संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं. मी विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की ते प्रवेश पत्रक त्यांनी पूर्ण डाउनलोड करावं, ते पूर्णपणे त्याचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे पूर्णपणे त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ते प्रॉस्पेक्टनुसारच केली जाते. मग एकदा ते ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मग आपल्याला पूर्णपणे सूचित केलं जातं की मग ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते पसंतीचे महाविद्यालय आपल्याला द्यावे लागतात की कोणत्या गटामध्ये कोणत्या आपण कोणत्या कोकणात आहोत, विदर्भात आहोत, मराठवाड्यात आहेत किंवा पश्चिम आहोत, त्यानुसार आपल्याला पसंती क्रम तो द्यावा लागतो. त्यानंतर गुणवत्तेनुसार मग ते आपली जे मेरिट आहे त्यानुसार ते विहित आणि जे काही आरक्षण जे आपले महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेलं आहे ते आरक्षणानुसार त्याप्रमाणे प्रवेश फेऱ्या होतात. एक साधारण 3 पात्रता फेऱ्या होतात म्हणजे पात्रता प्रत्येक पात्रता फेरीनंतर आपल्याला सूचित केलं जातं आणि त्यानुसार पूर्णपणे प्रवेश निश्चित केला जातो. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेच्या साधारण 85% जागा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 15% जागा या ऑल इंडिया कोट्यातून व्हेटनरी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत भरल्या जातात. आणि शासनाचं जे काही आपलं आरक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे दोन्ही पद्धतीने समांतर पद आरक्षण आणि त्याच वेळी वैधानिक आरक्षण, म्हणजे समांतर आरक्षण म्हणजे मुलींसाठी काही जागा राखाव्या, अपंग विद्यार्थ्यांसाठी हे जे आहे किंवा स्वातंत्र्य सैनिक, फ्रीडम फायटर यांच्यासाठी सुद्धा काही जागा आपल्याला उपलब्ध आहेत. आणि याची पूर्ण माहिती ही जागा भरती प्रक्रिया कशी असेल, आरक्षण कुठे आहे, जागांची उपलब्धता कशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका म्हणजे प्रॉस्पेक्टस मध्ये दिली आहे. मी परत विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी डाउनलोड करावं आणि त्यानुसारच आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
0: खूप मनापासून धन्यवाद. खरं तर हे सगळे टप्पे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऐकणं खूप महत्वाचं आहे. सर, मला पुढे हे विचारायला आवडेल की हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या किंवा करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील त्याबद्दल काय सांगताल?
1: निश्चितच, जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की इंजिनिअरिंग आणि किंवा वैद्यकीय शिक्षणाबरोबर पशुवैद्यकीय क्षेत्र हे बहुआयामी क्षेत्र की बऱ्याच क्षेत्रामध्ये किंवा बऱ्याचच्या म्हणजे आपल्या संधी उपलब्ध आहेत. मी साधारण याची विभागणी 3 स्तरावरती करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बऱ्याच वेळा आपल्याला असं असतं की नोकरी, ओके, बऱ्याच जणांचा आपला हे आहे, हा एक महत्वाचा आहे. आणि या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. पशु क्षेत्र हे रोजगार, स्वयंरोजगार, संशोधन, अध्यापन, सार्वजनिक आरोग्य, अन्न सुरक्षा, उद्योजकता ह्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक संधी उपलब्ध करून व्यावसायिक शिक्षण आहे. वाढतं पशुधन आहे, दुग्ध व्यवसाय, जे काही आपलं अन्न जे आहे ते दुग्ध असेल, पाळीव प्राण्यांची वाढती संख्या आहे, सुरक्षित अन्नाची वाढती गरज, ह्यामुळे पशुद्योग भविष्यामध्ये पशु तज्ञांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पशुशिक्षण हे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल आणि स्थिर करिअरचा मार्ग ठरू शकतो. जसं मी आताच म्हणालो की मी साधारण याचे 3 टप्पे करू शकतो. काय तर रोजगाराच्या संधी, सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे सर्वांची इच्छा असते की शासकीय सेवेमध्ये नोकरी. तर शासकीय सेवेमध्ये राज्यातील जे पशुधन खातं आहे त्या पशुधन खात्याच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याचे किंवा प्रत्येक मोठ्या गावी पशुवैद्यकीय दवाखाने असतील, ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांवरती उपचार केले जातात. अशा दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे व्हेटनरी ऑफिसर या क्षेत्रावरती आपल्याला नेमणूक होते. त्यानंतर मग त्यांना सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बढती मिळू शकते. आता हे झालं फक्त राज्याच्या बाबतीत, त्याचबरोबर केंद्र सरकारचे विविध विभाग जे आहेत त्या विभागांमध्ये सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपण जाऊ शकतो. सर्वात महत्वाचं सांगायचं आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतीय सैन्यामध्ये सुद्धा एक रिमाउंट व्हेटनरी कॉर्प्स नावाचा एक विभाग आहे की ज्याच्यामध्ये जी काही आपण 26 जानेवारीच्या संचलनामध्ये जे दिमागदार जे प्राणी पाहतो म्हणजे अश्वदळ असतं, काही उंटा असतात, त्यांची निगा राखण्यासाठी हा जो रिमाउंट व्हेटनरी कॉर्प्स जो हा जो एक स्वतंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअरची उत्तम संधी आहे. त्याचबरोबर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल की जे ज्यांना आपल्या सीमा आपले संरक्षण करतात त्यांना मदत करण्यासाठी म्हणून जे काही कुत्रे पाळले जातात किंवा उंटांचा वापर होतो किंवा खेचरांचा वापर होतो अशा प्राण्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा पशुधिक अधिकारी तिथे नेमले जातात. अशा पद्धतीने सीमा सुरक्षा दल आहे, पोलीस श्वान जे आपण जे पाहतो बॉम्बशोधक पथक, ते जे कुत्रे असतात त्यांची निगा राखण्यासाठी सुद्धा पशुधिक अधिकाऱ्यांची गरज पडते. हे झाले शासकीय सेवेच्या बाबतीत. संशोधन क्षेत्र हे दुसरं तेवढंच व्यापक क्षेत्र आहे. आपल्याकडे एक भारतीय कृषी संशोधन परिषद आहे,

आणि त्याचबरोबर काही इतरही खाजगी संस्था आहेत की जे लसीकरणामध्ये लसीकरण करण्यासाठी किंवा औषध निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत अशामध्ये सुद्धा आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला लस तयार करणे किंवा काही बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान अशा उपचारावरती आपल्या पद्धतीवरती आपल्याला वैज्ञानिक म्हणून सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात मी आलो एक अध्यापन क्षेत्र म्हणजे विद्यापीठांमध्ये आणि त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये सुद्धा एक प्राध्यापक म्हणून म्हणजे सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे. आणि देशांतर्गत हे झालं आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा परदेशामध्ये सुद्धा इतर देशांमध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इतर देशांत किंवा गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा आपण पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून जाऊ शकता. आणि त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आहेत जसे अन्न आरोग्य संघटना आहे त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आहे जागतिक प्राणी आरोग्य संघटना अशा काही संघटना ज्या आहेत की ज्या संघटनांमध्ये सुद्धा आपल्याला तज्ज्ञ म्हणून काम करण्याची

0: जाऊ शकतं. आणि त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आहेत, जसे अन्न आरोग्य संघटना आहे, त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आहे, जागतिक प्राणी आरोग्य संघटना, अशा काही संघटना ज्या आहेत की ज्या संघटनांमध्ये सुद्धा आपल्याला तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं म्हणजे की जो माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी जो समान धागा आहे औषधं, म्हणजे जी औषधं औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला चांगली संधी आहे. महत्वाचं म्हणजे कोणतंही औषध माणसामध्ये वापरण्यापूर्वी त्याच्या चाचण्या ह्या प्राण्यावरती घेणं अनिवार्य असतं, आणि त्यासाठी अशा संस्थांमध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते.
1: खूप महत्वाची माहिती आहे सर. मला हे विचारायला आवडेल की हा व्यवसायाभिमुख शिक्षण कार्यक्रम आहे आणि त्यामुळे इथे स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगताल?
0: मी तर असं म्हणेल की नोकरीपेक्षा खरं तर या पशुवैद्यक क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी जास्त आहेत.
1: अच्छा.
0: एकच एक उदाहरण मी देतो की सर्वात महत्वाचं म्हणजे आपण खाजगी व्यवसाय करू शकतो, स्वतःचा करू शकता. म्हणजे खाजगी व्यवसाय दोन भागात मी त्याची विभागणी करेल. एक ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे आपलं पशुधन आहे, गाई म्हशी शेळ्या मेंढ्या वराह अशा ज्या प्राण्यांवरती अशा प्राण्यांचे उपचार आहेत, त्याची पैदास आहे, त्यानंतर त्याच्यापासून वेगळ्या प्रकारे आपण त्याची जातीवंत जनावरांची निवड करू शकतो. आता आपलं विशेषतः आता बैलगाड्यांचे शर्यत हा सगळ्यांचाच अगदी आवडता विषय आहे, अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याच्यामध्ये पशुवैद्यकीय सेवा त्या देऊ शकतो. आणि जर शहरी भागात म्हटलं तर शहरी भागामध्ये पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे मांजरे किंवा काही पक्षी पाळण्याचं सुद्धा, किंवा आता जसं आपली कुटुंब पद्धती थोडीशी विभक्त होत चालली आहे, तसं प्रत्येक घरात प्रत्येकाला असतं की एक कंपॅनियन ॲनिमल हवा, कोणीचा सोबती हवा, म्हणून कुत्रे पाळण्याचं प्रचंड प्रमाणामध्ये क्रेज वाढत चालली आहे. त्यामुळे अशा पशूंची देखभाल करण्यासाठी आपलं सुद्धा आपण स्वतःचं क्लिनिक करू शकता. दुसरं आहे त्याच्यामध्ये काही दुग्धव्यवसाय क्षेत्राकडे वळेल, म्हणजे डेअरी इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपासून दुधाची आवड सगळ्यांना आहे, दुधाचे वेगवेगळे पदार्थ आपण प्रत्येक हे दूध दुधाची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यासाठी, दुग्धोत्पादन करण्यासाठी, त्यानंतर ही जी अन्नसाखळी जी आहे की त्या अन्नसाखळीमध्ये दूध पुरवठा आपण करण्यासाठी सुद्धा आपण स्वतःचा व्यवसाय सुद्धा पशुवैद्यक त्याच्यामध्ये करू शकतात. तिसरा एक महत्वाचा उद्योग आहे तो कुक्कुटपालन. याच्यामध्ये अगदी अंडी निर्मिती तर आहेच, त्याचबरोबर छोट्या कोंबड्यांची निर्मितीपासून त्याचं खाद्य आहे, लसीकरण आहे, किंवा मोठे फार्म पाळून किंवा महसूल कोंबड्यांचं उत्पादन असेल किंवा अंड्यांचं उत्पादन असेल, आणि अशा पद्धतीचे सुद्धा स्वतःचाच फार्म सुद्धा पशुवैद्यक निर्माण करू शकतात, आणि त्याने जेणेकरून ते स्वतः उद्योजक बनून आणखी काही इतर लोकांना आणखी ते रोजगार सुद्धा देऊ शकतात. हा तिसरा उद्योग झाला. त्याचबरोबर शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, वराह पालन आहे, अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा ते स्वतः उडी घेऊ शकतात. आणि सुरुवातीला जसं मी उल्लेख केला की ही एक मोठी इंडस्ट्री आता होत चालली, म्हणजे फक्त पाळीव प्राण्यांचा उपचार हा फक्त एक उपचार पद्धती तर आहेत, पण त्याच्यावर त्यांचं आजार होणाऱ्या आजारांचं काही निदान करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत, काही डायग्नॉस्टिक लॅब्स आहेत, माझे काही सहकारी आहेत त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना लागणारं खाद्य, म्हणजे आता पेट फूड जे म्हणतो आपण की वेगवेगळ्या कंपन्यांचं बाजारपेठ मिळतं, अशा पद्धतीचं पेट फूड सुद्धा निर्मिती आपण करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी बऱ्यापैकी वाव आहे असं म्हणायला निश्चितच काही हरकत नाहीये.
1: खरं तर तुम्ही करिअरच्या इतक्या वेगवेगळ्या संधी सांगितल्या आहेत, तरी मला या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पशुवैद्यक योगदान देऊ शकतात हे विचारायला आवडेल, त्याबद्दल काय सांगताल?
0: आता हे जे दोन मी सांगितले ते एक रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा मग स्वयंरोजगार, त्या व्यतिरिक्त आणखी क्षेत्र वेगळं म्हटलं तर वन्यजीव, की ज्याच्यामध्ये आपण थोडंसं एक करमणुकीच्या काय याच्या दृष्टीने आपण पाहू शकतो. आता त्याच्यामध्ये सध्या थोडेसे दोन भाग आपण म्हणू शकतो. एक जे आपण प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाहतो की जे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असतात, आता त्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते, म्हणजे तो एक वेगळा भाग झाला. आणि काही जे आपले ताडोबासारखे जे आपले अभयारण्य आहेत, त्या अभयारण्यामध्ये प्राण्यांचा वावर हा जो मुक्तपणे असतो, पण तरी सुद्धा त्यांना काही आजार झाले किंवा त्यांचं संगोपन करायचं, काही ब्रीडिंग त्यांच्यामध्ये पॉलिसीज करण्या साठी सुद्धा पशुद्योग, म्हणजे हा एक वेगळाच करिअरसाठी विषय म्हणायला काही हरकत नाहीये. त्याचबरोबर आता सध्या ज्या विषयाची आपण खूपच चर्चा चालू आहे, अन्न सुरक्षा, म्हणजे ते दुधापासून बनवलेले पदार्थ असो, मांसापासून असो, अंडीपासून, ही अन्नाची सुरक्षा ठेवणं किंवा अन्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरक्षित अन्न ग्राहकापर्यंत पोहोचेल त्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा क्वालिटी कंट्रोल किंवा अन्न सुरक्षा सेफ्टी ह्या मध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकारी चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकतात. तिसरा एक महत्वाचा भाग आहे की आजार, म्हणजे आता वन हेल्थ हा एक कन्सेप्ट आहे, आता नवीन येतो, म्हणजे एकात्मिक आरोग्य ही संकल्पना जी आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनामध्ये आपण बरेच शिकलो, कोरोना काळात आपल्याला लक्षात आलं

0: की बरेचसे आजार हे माणसांना प्राण्यांपासून होतात. कोरोना हा सर्वांना समजलं की आता आजाराची तीव्रता अशी वाढत चालली आहे की प्राण्यांपासून काही आजार तर थेट होतातच, परंतु नंतर प्राण्यांपासून आजार माणसांना संक्रमित होतात आणि नंतर माणसांपासून तर ते माणसांना संक्रमित होतात. तर अशा पद्धतीने हे जे आजार होतात, जवळजवळ 70% आजार हे प्राण्यांपासून माणसांना संक्रमित होतात. हे आजार टाळण्यासाठी वन हेल्थ ही नवीन संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये मानवी क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे मानवी आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पशुचिकित्सा क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती हे सर्वांचं संमिलन एकत्रित करून म्हणजे संकल्पना आली, ज्याच्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते योगदान देऊ शकतात. तिसरा आणखी एक महत्वाचा म्हणजे काही पशु विमा किंवा बँकिंग क्षेत्र जे आहे की ज्याच्यामध्ये पशूंचा विमा उतरवला जातो, मग त्यांचा विमा उतरवल्यानंतर त्यांचं सर्वे केला जातो की पशु पक्षी विमा उतरवल्यानंतर त्यांना काही जर आजार झाला तर त्याच्यामध्ये जे भरपाई जी अप्लाय केली त्यासाठी सर्वेसाठी आपलं काम करू शकतो. राष्ट्रीयकृत बँकामध्ये नाबार्ड सारख्या याच्यामध्ये सुद्धा असे काही प्रकल्प जे असतात त्या प्रकल्पाचं तांत्रिक मूल्यमापन करण्यासाठी आता नवीनच आपल्या राज्य शासनाने मुख्यमंत्री पशुधन योजना जाहीर केलेली आहे की ज्याच्यामध्ये काही गरजू व्यक्तींना अशा पद्धतीनं कर्ज दिलं जातं, पशुधन खरेदीसाठी प्रोत्साहित केलं जातं. मग अशा पशुधनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा ते पशुधन केलेलं आहे त्यांचा विमा उतरवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकारी त्यांना मदत करू शकतात. उद्योजकतेच्या बाबतीत मी आताच सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये करू शकतो की पशु आहाराचं उत्पादन असू शकेल किंवा पशु संगोपन असेल, दुग्ध व्यवसाय आहे, त्यानंतर लागणारं मिनरल मिक्सरचा आहे, त्यानंतर परत काही फीड सप्लिमेंट म्हणजे पूरक द्रव्यांचं उत्पादन आहे, औषधांचं उत्पादन आहे. काल एम्ब्रियो ट्रान्सफर सारख्या काही नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. अशामध्ये सुद्धा आपलं त्यांचं करिअर ते करू शकतात. आणि आणखी एक महत्वाचा बाब की जी अधोरेखित करता येईल की तज्ज्ञ जे आहेत ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम हा एक महत्वाचा असतो की जेणेकरून आपल्याला त्यांना माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि ही ती माहिती आपण पोहोचवण्याचं जे कार्य पशुवैद्यक अधिकारी त्यांचं तांत्रिक ज्ञानाच्या बळावर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या ग्रामीण बँका असतील किंवा काही स्वयंसेवी संस्था एनजीओ मध्ये सुद्धा ते काम करू शकतात आणि ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पशुवैद्यक कार्यरत राहू शकतात.
1: खरं तर हा विषय खूपच रंजक आणि अथांग संधी देणारा आहे. हे क्षेत्र खरं तर फार मोठं आणि त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. शेवटी प्रवेश घेणाऱ्या किंवा या क्षेत्राचा विचार करणाऱ्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश देताल?
0: मी एवढं निश्चितच म्हणजे माझ्या जवळजवळ 33 वर्षांच्या पशुवैद्यक क्षेत्राच्या कार्यकर्त्यांना असं म्हणेल, हे फक्त एक करिअर नाही तर हा एक सेवाभाव आहे की ज्या प्राण्यांना त्यांच्या वेदना सांगता येत नाहीत, जे मुख्य प्राणी आहेत, त्यांची सेवा करण्याची संधी या क्षेत्रातून मिळते. हे सर्वात महत्वाचं योगदान आपण म्हणू शकतो किंवा इथे प्राण्यांचं आपल्याला कळत नाही, आपण ते निश्चित सांगू शकतो माझं पोट दुखतंय बरं झालं आता, परंतु प्राणी त्यांच्या संवेदनातून ते व्यक्त करतात. संवेदना जाणून घेणं खरंच तो एक भाग्याचं आहे असं मी म्हणेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, विज्ञान विषयाची आवड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काम करण्याची तयारी, त्यांनी या क्षेत्राकडे नक्कीच वळावं. अभ्यासाचं योग्य नियोजन करा, नीटपणे केंद्रित करा आणि त्यानंतर आपण त्याचं यशस्वी करिअर निश्चितच आपण ते घडवू शकतो. फक्त महाराष्ट्रातली ज्या सेवा संधी आहेत पशुवैद्यक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश घेताना मी परत एकदा सांगेल की म्हापसू हे एक विद्यापीठ आहे, महाराष्ट्र पशुपंच विज्ञान विद्यापीठ, ज्याच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत त्याबद्दल आपल्याला दर्जेदार शिक्षण हे पशुवैद्यकीय शिक्षण मिळू शकतं.
1: खूप खूप मनापासून धन्यवाद डॉक्टर. अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण शब्दात आपण महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधींविषयी आपल्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणी पुणेच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद आणि सर्व मित्रांना पशुवैद्यक क्षेत्रामध्ये त्यांचं स्वागतच आहे. धन्यवाद.

आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com.

0: gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतीसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
3: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12:00 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. श्रोते हो, ठीक आहे.

0: ये है विविध भारती। फौजी भाइयों के लिए कार्यक्रम जयमाला लेकर आते हैं बस कुछ ही पलों में।
1: आकाशवाणी मुंबई, उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार। समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा। आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील। गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे। कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला। सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे। पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे, त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादण्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं। एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे। 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे। या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं।

जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचा आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21 21-15 7-21 असा पराभव केला तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिक्षण महर्षी डॉ DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आज

0: आदरांजली वाहिली. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. एमआयडीसी अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचं पुनर्विकसन, भूखंड वाटपातल्या धोरणात्मक सुधारणा, भूखंडांचे तर्कसंगतीकरण तसंच औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटींद्वारे जमीन देणाऱ्या जमीन मालकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना विविध सवलती आणि लाभ मिळत होते, मात्र खासगी वाटाघाटींद्वारे सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यासंदर्भात गेल्या 20 जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात झाली, त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाजमाध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्म.

0: पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
3: ब्रिटिश कालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिश कालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते, आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती

0: आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
1: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबो वरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
2: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
3: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
2: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिक दृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार.
1: आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत.
0: श्रोते हो, यंदाचं ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे. आपल्या अध्यक्षपदाचा हा कार्यकाळ ब्रिक्स सदस्य देशांच्या ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांच्या शाश्वत विकासाला पाठबळ देऊ शकेल अशा धोरणांची मांडणी करणारा असावा हेच आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठीच यंदाच्या ब्रिक्ससाठी लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेअंतर्गत देशभरात विविध विषयांवर मंत्रीस्तरीय बैठकांचं सत्र सुरू आहे. याच बैठकांमधल्या चर्चांचं महत्व उलगडून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रोहिदास मुंढे सर आज आपल्या सोबत आहेत. रोहिदास सर नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार
0: सर. ब्रिक्सचं यंदाचं अध्यक्षपद भारताकडे आहे आणि आता सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात या अध्यक्षतेचं राजकीय आणि धोरणात्मक महत्व आपण या मुलाखतीच्या सुरुवातीलाच कसं मांडाल?
2: आपण जर मागच्या काही वर्षाचा विचार केला, विशेषतः कोविड काळापासून, तर आपण असे लक्षात येईल की जागतिक अर्थव्यवस्था ह्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, विशेष करून विकसनशील देश आणि अविकसित देश, यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि हे संकटे काही प्रमाणात नैसर्गिक आहेत तर काही प्रमाणात मानवनिर्मित सुद्धा आहेत. त्यामध्ये आपण कोविड-19 असेल किंवा रशिया युक्रेन संघर्ष असेल किंवा अमेरिका इराण संघर्ष किंवा इस्रायल इराण पॅलेस्टाईन संघर्ष किंवा नुकताच भारत पाकिस्तान संघर्ष असेल, यामुळे काय झालंय की जागतिक पुरवठा साखळी आहे यावर खूप मोठ्या प्रमाणावर या संघर्षाचा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये व्यापार असेल, ऊर्जा असेल, शेती असेल, आरोग्य असेल, यावर सुद्धा या संघर्षाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून जागतिक पुरवठा साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी संस्थात्मक ताकद निर्माण करणे, तसेच नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, राजकीय संवाद वाढवणे व सुरक्षिततेची हमी देणे, तसेच आर्थिक

0: आणि सांस्कृतिक स्तरावर सहकार्य करणे व पर्यावरणपूरक विकास करणे यावर या मीटिंगमध्ये भर दिल्याचे आपणास दिसून येते.
1: सर, तुम्ही आत्ताच पुरवठा साखळीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा उल्लेख केला आणि भारताच्या या अध्यक्षपदाअंतर्गत विविध बैठकाही सुरू आहेत. त्यातल्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत स्थानिक चलनांमधला व्यापार आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम जोडण्यावर भर दिला गेलाय. या घडामोडींबद्दल काय सांगाल?
0: आपण जर सध्याची जागतिक व्यापार पाहिला तर हा मुख्यत्वे करून अमेरिकन डॉलर मध्ये होत असल्याचे आपणास दिसून येते. काही प्रमाणात तो युरो मध्ये किंवा पौंड मध्येही होत असेल, परंतु मुख्यत्वे करून हा डॉलर मध्ये होत असल्या कारणाने जागतिक संघर्षाच्या काळात अनेक अर्थव्यवस्थांना, विशेष करून ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागलेला आहे. बऱ्याच ब्रिक्स कंट्रीजना सुद्धा डॉलरचा तुटवडा झाल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. म्हणून काही देशांनी या स्थानिक चलनामध्ये व्यापार करण्याचे ठरवले आणि तसे केले सुद्धा. म्हणजे आपण जर भारत आणि रशियाचं उदाहरण घेतलं तर मागच्या काही काळामध्ये आपण रुपया आणि रशियाच्या रुबेलमध्ये व्यापार केला. याचा परिणाम असा झाला की आपला डॉलरवरचं अवलंबित्व आहे किंवा डॉलरवरची डिपेंडन्सी आहे ही कमी झाल्याची दिसून येते. परंतु यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की याचं पेमेंट कसं करायचं. आपण सध्याची जर क्रॉस बॉर्डर पेमेंटची व्यवस्था पाहिली तर ती स्विफ्ट या तंत्रज्ञानाद्वारे केली जाते आणि हे स्विफ्ट तंत्रज्ञान जे आहे ते डॉलरमध्येच क्रॉस बॉर्डर पेमेंट करतं. भारताने आपण जर पाहिलं की युपीआय, ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो, हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे आणि बऱ्याच देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा आज वापर सुद्धा केला जातो. नुकतंच फ्रान्सनी सुद्धा हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग हा फक्त देशांतर्गत पेमेंटसाठी केला जातो, क्रॉस बॉर्डर किंवा इतर देशांमध्ये त्याचा पेमेंट किंवा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी केला जात नाही. त्याचं कारण असं आहे की दोन चलनामध्ये हे व्यापार होत असल्यामुळं तो कसं करायचं हे अजून तंत्रज्ञान ठरवलेलं नसल्यामुळे आपल्याला त्याचा अडचण येत आहे. म्हणून या मीटिंगमध्ये असंही चर्चा झाली की आपण जर या तंत्रज्ञानाचा उपयोग जर स्थानिक चलनाशी जोडला गेला तर आपल्याला स्विफ्ट तंत्रज्ञानावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही, तसंच आपल्याला स्थानिक चलनामध्ये व्यापार करणे हे सोपे जाईल.
1: सर, खरंच असं घडल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक नवी व्यवस्था नक्कीच निर्माण होईल. आता या मुद्द्यासोबतच सुरक्षेचाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या ज्या बैठका झाल्या त्यात सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि आर्थिक गुन्हेगारांचं प्रत्यार्पण यावर चर्चा झाली. ही चर्चा तुम्हाला किती महत्वाची वाटते?
0: आपण जर मागच्या काही वर्षाचा आढावा घेतला तर सायबर अटॅक किंवा सायबर गुन्हे किंवा सायबर फ्रॉड तसेच बँकिंग फ्रॉड यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपणास दिसून येत आहे. आज जगामध्ये जवळपास 4.4 ट्रिलियन डॉलर एवढे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जवळपास आपण जर अॅन्युअली बँकिंग फ्रॉड आणि बँकिंग लॉसेस जर पाहिले तर जवळपास $400 बिलियन एवढे आर्थिक फ्रॉड झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आणि यामध्ये ज्या व्यक्ती सामील आहेत त्यानंतर आर्थिक गुन्हे करून किंवा बँकिंग फ्रॉड करून हे इतर देशांमध्ये आश्रय घेतात, त्याच्यामुळे या देशांना त्यांच्यावर कारवाई करणे सुद्धा कठीण झाले आहे. आपण जर भारताचाच विचार केला तर जवळपास 54 व्यक्ती ह्या बँकिंग फ्रॉड किंवा आर्थिक गैरव्यवहार करून इतर देशांमध्ये आश्रय घेतल्याचं आपल्यास आज दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तींनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असल्यामुळे त्यांना तिथे स्थानिक कायदे लागू होतात आणि म्हणून अशा व्यक्तींवर कारवाई करणे अशक्य झालं आहे. म्हणून या ब्रिक्स देशाच्या समितीमध्ये सुद्धा जे काही ब्रिक्स कंट्रीज मधले आर्थिक गुन्हे केलेले व्यक्ती असतील किंवा त्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणारे व्यक्ती असतील किंवा दहशतवादामध्ये सामील झालेले व्यक्ती असतील यांना एकत्रित येऊन जर यांच्यावर कारवाई करायची असेल तर ब्रिक्स कंट्रीजना एकत्र येणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं तर जागतिक लेवलला सुद्धा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार करून सुद्धा या व्यक्ती दुसऱ्या देशात आश्रय घेत असल्या कारणाने ब्रिक्स कंट्रीनं एकत्र येऊन अशा आर्थिक गुन्हे करणाऱ्यावर किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यावर किंवा दहशतवाद करून सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं चर्चा केल्याचं या मीटिंगमध्ये दिसून येते.
1: सर, आपण जर बघितलं की या बैठकांमध्ये ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातलं सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यावरही भर दिला जातोय आणि या सगळ्यातून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं काय नवी दिशा मिळणार आहे असं आपल्याला वाटतंय.
0: आपण जर पाहिलं की ऊर्जेच्या संदर्भात या बैठकामध्ये एनर्जी फॉर ऑल या दृष्टिकोनाने विचार केल्याचा आपल्याला

0: आपण पाहिलं की जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याबरोबरच त्यांची ऊर्जेची भूक सुद्धा वाढत आहे, आणि म्हणून या मानवनिर्मित संघर्षामुळे ऊर्जा साखळी बाधित झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आपण जर ब्रिक्स कंट्रीजचा विचार केला तर या ब्रिक्स कंट्रीज मध्ये आज 11 सदस्य देश आहेत. या 11 सदस्य देशामध्ये काही कंट्रीज हे ऊर्जा उत्पादक देश सुद्धा आहेत आणि ऊर्जाचे कंझ्युम करणारे सुद्धा देश आहेत. परंतु या संघर्षामुळे हे दोन्ही देश बाधित झाल्याचे आपल्याला दिसून येते. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सौदी अरेबिया सारखा देश असेल किंवा इराण सारखा देश असेल किंवा ब्राझील सारखे देश असतील, हे ऊर्जा उत्पादक करणारे देश आहेत. आणि आपण जर या देशांनी स्वतःमधले जर राजकीय वैमनस्य जर दूर केलं तर ऊर्जेची साखळी पूर्वपद होईल. त्यामुळेच जे ऊर्जा कंझ्युम करणारे देश आहेत यांना ऊर्जा चा अक्सेस सहजपणे मिळू शकेल. तसंच बरेच देशांमध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण म्हणजे जे काही नवीन तंत्रज्ञान उदयास आलेलं आहे आणि जे ब्रिक्स कंट्रीजकडे आहे, आपण जर चायनाचा विचार केला तर चायना हा AI तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे, रोबोटिक तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे. आणि मग या तंत्रज्ञानाचा देवाणघेवाण झाली, परस्पर सहकार्य झालं तर त्याचा उपयोग ब्रिक्स कंट्रीजच्या इतर सदस्य देशांना सुद्धा होईल, यावर सुद्धा आपल्याला याची चर्चा झाल्याची दिसून येते.
1: सर, या सगळ्याला जोडूनच हवामान बदलासारख्या जागतिक समस्येचा मुद्दाही पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत चर्चेत होता. या समस्येचा सामना करताना ब्रिक्स देशांमधलं सहकार्य किती परिणामकारक ठरणार आहे असं आपल्याला वाटतंय?
0: आपण जर आज ब्रिक्स देशाची लोकसंख्या पाहिली तर ही लोकसंख्या जगाच्या एकूण 50% एवढी आहे आणि याच्यामध्ये आणखी दरवर्षी भर पडतच आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक सुद्धा तेवढीच मोठी आहे. परंतु याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याचे आपणास अनेक रिपोर्ट मधून दिसून आलेले आहे. म्हणून या बैठकीमध्ये वैयक्तिक पातळीवर पर्यावरण पूरक सवयी लावणे, तसेच प्रत्येक देशांनी जे काही वापरातून कचरा निर्माण होत आहे तो कचरा फेकून न देता त्या कचऱ्याचा परत पुनर्यूज कसा करता येईल किंवा पुनर्वापर कसा करता येईल, ज्यालाच आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, ज्यामुळे कमीत कमी पर्यावरणाला बाधा पोहोचेल, तसेच पर्यावरण पूरक तंत्रज्ञान किंवा रियूज जे आपण डेब्रीज असेल किंवा कचऱ्याचं परत यूज करण्यासाठी जे काही तंत्रज्ञान असेल, हे तंत्रज्ञान या ब्रिक्स कंट्रीजकडल्या ज्या देशाकडे असेल त्या देशांनी इतर देशांना ते देण्यात यावं, ज्याच्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण होईल व पर्यावरण पूरक किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो या दिशेने आपण वाटचाल करू व येणारी जी पिढी आहे त्या पिढींना संसाधने शिल्लक राहतील या दृष्टीने पावले उचलली जावीत, अशा प्रकारची चर्चा सुद्धा या झालेल्या मीटिंगमध्ये करण्यात आलेली आहे.
1: सर, या बैठकांच्या माध्यमातून अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य करायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी नक्कीच महत्वाची ठरणार आहे आणि त्यादृष्टीनंच परराष्ट्र मंत्र्यांची झालेली बैठक महत्वाची म्हणावी लागेल. या बैठकीतल्या चर्चेचं महत्व तुम्ही कसं मांडाल?
0: सध्या जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये विशेष करून ग्लोबल साऊथ याच्यावर सहकार्यावर सुद्धा भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. सध्याची जी जागतिक आर्थिक व्यवस्था आहे यामध्ये युनायटेड नेशन असेल किंवा WTO असेल किंवा तुमचं IMF असेल, ही जागतिक व्यवस्था ही विकसनशील देशांना किंवा ग्लोबल साऊथच्या देशांना त्यांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित होतील अशा प्रकारची पूरक व्यवस्था नाही. त्याच्यामुळे या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक झाली याच्यामध्ये अशी चर्चा करण्यात आली की आता काळाची गरज आहे की युनायटेड नेशनमध्ये बदल होणे किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं रिफॉर्म होणे गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये इतर देशांना प्रतिनिधित्व दिलं जावं, ज्याच्यामध्ये भारत हा प्रमुख दावेदार आहे, तसेच भारतासोबत जे इतर कंट्रीज आहेत मग ते ब्राझील असेल किंवा ब्रिक सोडता इतर देश असतील, तर ती खऱ्या अर्थाने एक जागतिक व्यवस्था निर्माण होईल. त्याबरोबरच भारताची जी सध्याची वाटचाल आहे किंवा भारताने जी विश्वासार्हता जगामध्ये निर्माण केली आहे त्यामध्ये भारत हा ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ याच्यामधले दुवा ठरू शकतो, ज्यामुळे सध्या जो संघर्ष उभा राहिला आहे ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका भारत निभावू शकतो. त्या दृष्टीने सुद्धा जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्यामध्ये याच चर्चा झाल्याचे आपल्यास दिसून येते.
1: सर, आता या बैठकांनंतर येत्या सप्टेंबरमध्ये 18वी ब्रिक्स शिखर परिषद होईल आणि आतापर्यंत पार पडले

0: मंत्रीस्तरीय बैठकांचा जर आपण रोख पाहिला तर या मुख्य शिखर परिषदेत आपण कोणत्या महत्वाच्या घोषणांची अपेक्षा करू शकतोय?
1: जी येणारी ब्रिक्स शिखर परिषद आहे, जी 18वी ब्रिक्स शिखर परिषद असेल, जी सप्टेंबर महिन्यामध्ये येऊ घातली आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अन्न सुरक्षा, ऊर्जा, आरोग्य, पर्यावरण, तसेच निरंतर पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान याची देवाणघेवाण यावर निश्चितच चर्चा होईल. परंतु या व्यतिरिक्त आपण जी अगोदर चर्चा केली की जे डॉलरमध्ये व्यापार होतोय त्या डॉलरचं या अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे, तर अशी एक शक्यता आहे की ब्रिक्स करन्सी ही लॉन्च करायची का, यावर सुद्धा अशी मला शक्यता वाटती चर्चा होईल, ज्याच्यामुळे डॉलरचं जे महत्व वाढलेलं आहे किंवा डॉलरमुळे इतर अर्थव्यवस्थेला इन्क्लुडिंग ब्रिक्सच्या अर्थव्यवस्थेवर जो ताण येत आहे, जर ब्रिक्स करन्सी ही जर नवीन लॉन्च झाली तर या देशांना आपल्या स्वतःच्या करन्सी मधून जागतिक व्यापार करणं सोपे जाईल, तसंच जो काही डॉलरमुळे या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं.
0: सर, एका अर्थानं जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून भारताचं स्थान अधिक भक्कम करणारी यंदाची ब्रिक्स शिखर परिषद ठरणार आहे. या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवली, त्यासाठी आपला मौल्यवान वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत आमचं शेत आमचं शिवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर 14 श्रावण शके 1948 अर्थात दिनांक 5 ऑगस्ट 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया दुग्ध व्यवसायात मुक्त गोठ्याचं महत्त्व याविषयी डॉक्टर रोहित धुमाळ, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानं.

0: मंडळी, आत्ताच आपण कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया दुग्ध व्यवसायात मुक्त गोठ्याचं महत्व याविषयी डॉक्टर रोहित धुमाळ, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो, शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतो, अनेक व्यवसाय करतो आणि त्यासोबतच पशुपालन देखील करतो. नव्हे, पशुपालन करणं आपला मुख्य गरज आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आपली शेती जेव्हा आपण करतो, शेती करत असताना आपल्या पशुधनापासून जे आपल्याला शेणखत मिळतो या शेणखतासाठी सुद्धा आपण पशुपालन करतो आणि हे पशुपालन केल्यामुळं सुद्धा आपली शेती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला एक चांगलं पीक मिळवून देते आणि त्याचाच फायदा म्हणून की काय आपण त्याचाच परिणाम म्हणून की काय आपण पशुधनाकडे जास्तच आपला कल वाढलेला आपण पाहतोय. मंडळी, जेव्हा आपण पशुधनाचं पालन करतो तेव्हा त्यांची काळजी घेणं देखील खूप महत्वाचं आहे, त्यांचं व्यवस्थापन करणं देखील खूप महत्वाचं आहे आणि या व्यवस्थापनामध्ये जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आहे पशुधनाचा गोठा, अर्थात त्यांचा निवारा. पशुधनाला आपल्या त्यांचा निवारा जर व्यवस्थित असेल तर निश्चितच आपलं पशुधन निरोगी सुद्धा राहू शकतं आणि आपल्या पशुधनापासून जे उत्पन्न मिळवायचं असतं ते देखील आपल्याला निश्चितच चांगलं मिळतं असं म्हणायला देखील हरकत नाही. मंडळी, आपल्या पशुधनाच्या निवाऱ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नक्कीच गोठा आपल्या नजरेसमोर येतो. आता गोठ्याचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वसामान्य गोठा आहे, मुक्त गोठा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारांना आपण गोठ्याला संबोधत असतो. तर मंडळी, आज आपण आपल्या पशुधनाचा जो मुक्त गोठा आहे, या मुक्त गोठा पद्धती कशी आहे, या मुक्त गोठ्यामुळे आपल्या पशुपालकांना आपल्या पशुधनाला काय काय फायदे होतात याविषयी आज आपण निश्चितच माहिती घेणार आहोत आणि याची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर रोहित धुमाळ सर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड इथं सध्याला धुमाळ सर हे कार्यरत आहेत. आपणही धुमाळ सरांना नक्कीच जाणता ओळखता आणि म्हणूनच की काय आज आम्ही सुद्धा धुमाळ सरांना आपला जो प्रश्न आहे, आपल्या पशुधनाला जो मुक्त गोठा आहे या गोठ्याचे काय फायदे आहेत याविषयी आज आपण सरांकडून निश्चित माहिती घेऊयात. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं डॉक्टर रोहित धुमाळ सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर, आज आपण आपल्या शेतकरी बांधवांना जे आहे मुक्त गोठा पद्धती म्हणजे काय,

0: याचे काय काय आपल्याला फायदे होऊ शकतात, त्याची रचना कशी करावी लागते आणि या मुक्त गोठ्यामुळे आपलं पशुधन जे आहे कसं निरोगी राहू शकतं आणि आपल्या पशुधनाला त्याचे काय काय फायदे आहेत याविषयी निश्चितच आज आपण यावर चर्चा करणार आहोत। तेव्हा सर, या चर्चेला सुरुवात करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न असा करू इच्छितो की हा मुक्त गोठा आज जो आहे, हा मुक्त गोठा म्हणजे काय नेमकं? बरं,
1: नक्कीच हे मला सांगायला आवडेल की मुक्त गोठा हा विषय नावाप्रमाणेच आहे। मुक्त गोठा म्हणजे काय की ज्या गोठ्यामध्ये जनावरं मुक्तपणे वावर करता आहेत त्या पद्धतीचा गोठा।
0: अच्छा,
1: आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल की जनावरांना मुक्त कसं सोडावं। तर आजपासून पूर्वी 50 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर आपल्या गावाकडची जी लोकवस्ती आहे ती गावापुरती मर्यादित असायची, परंतु आता जर बघितलं तर लोक शेताकडे राहायला जाण्यामध्ये त्यांचा कल वाढलेला आहे। म्हणजे पूर्वी जसं होतं की तुमचं पशुधन हे तुमच्या जवळ राहायचं गावामध्ये, त्यामुळे गोठा पद्धती जी बंदिस्त गोठा पद्धती आली होती की ज्याच्यामध्ये आपली जनावरं आपल्याच दारामध्ये किंवा आपल्या दारामध्ये एक छोटासा भाग असेल तिथे आपण ते जनावरं बांधून ठेवायचो, ही पूर्वीची पद्धत होती। पण आता जर बघितलं तर लोकांचं राहायची पद्धत जी आली आहे ती गावापासून थोडं गाव असं विस्तारित होत चाललंय, म्हणजे शेताकडे लोक राहायला गेलेली आहेत, म्हणजे ती जागा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होते। आणि पूर्वी कसं होतं, पूर्वी 2 जनावरं 3 जनावरं एका घरटी ठेवली जायची आणि दुसरी जी जनावरं असायची ती एकत्रित बाहेर गावाबाहेर वगैरे ठेवली जायची। परंतु आता आपण एक व्यावसायिक म्हणून जेव्हा आपण बघतो, म्हणजे ज्या जनावरापासून आपल्याला दूध घ्यायचं आहे ते दूध मार्केटमध्ये विकायचं आहे, त्यातनं आपलं अर्थअर्जन होत आहे, या पद्धतीने जर करायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही व्यवसाय हा पुढे मोठा व्हायला पाहिजे। जर तुम्ही बघितलं की आपण जर पारंपरिक गोठ्यामध्ये जर विचार केला तर आपण 4 नाही तर 10 गायींच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणजे जर तो गोठा मुक्त केला नाही तर आपण बंदिस्तमध्ये जर करायचं म्हटलं तर 4 गायींच्या पुढे पण लोकांना जाताना खूप विचार करावा लागतो। तेच जर आपण मुक्त केला तर ह्या 4 गायीच्या ऐवजी आपण 40 गायी तेवढ्याच कष्टामध्ये सांभाळू शकतो।
0: नक्कीच,
1: आता मुक्त गोठा म्हणजे काय ह्या प्रश्नाकडे आलं, जसं आपण नावानी म्हटलेलं आहे की मुक्त गोठा म्हणजे काय की एक जागा आहे त्या जागेला आपण कुंपण केलेलं आहे आणि त्या कुंपणामध्ये आपल्या गायी ह्या मुक्तपणे वावर करत आहेत, या पद्धतीने आपल्या गायी मुक्त गोठ्यात आपण ठेवतो।
0: बरं सर, हा मुक्त गोठा जो आहे हा मुक्त गोठा पशुपालकांनी का करावा आणि करत असताना याची काय काळजी घ्यावी लागेल? बरं,
1: नक्कीच आपण पहिल्या प्रश्नाकडे तुमच्या येऊ की पशुपालकांनी हा का करावा। तर ह्याचं मी उत्तर असं देईन की जे आता हे पशुपालक ऐकत आहेत, जे स्वतःचा व्यवसाय आता सध्या दूध व्यवसायामध्ये आहे, तर त्यांचं जर आपण दिनक्रम बघितला तर कुठल्याही एका पशुपालकाला विचारलं की जो बंदिस्त गोठ्यामध्ये त्याची जनावरं आहेत तर सकाळी उठल्या त्याला गोठ्यातलं शेण साफ करणं ही सगळ्यात पहिलं काम असतं, म्हणजे गोठ्यातलं शेण साफ करणं, दुसरं जी जनावरं त्या शेणाने भरलेली आहेत ती जनावरं साफ करणं आणि त्यानंतर मग दूध काढणे किंवा त्यांना खायला घालणे हा आपल्याला दिनक्रम चालू होतो। ह्याच दिनक्रमामध्ये थोडंसं पुढे गेलं तर दिवसभरामध्ये गायीला 2 वेळा ते पाणी पाजतात। आता बऱ्याचशा ठिकाणी बंदिस्त गोठ्यामध्ये पण ऑटोमॅटिक वॉटरर म्हणजे पाणी देण्याची व्यवस्था आहे, परंतु त्या पाणी देताना काय होतं की बऱ्याचशा गोठ्या छोट्या गोठ्यांमध्ये ती तशी यंत्रणा लावणं परवडत नाही, मग लोक काय करतात की बांधसोड, जनावरांची बांधसोड, बांधसोड कशासाठी की सोडणं पाण्यासाठी, मग पाणी पिल्यानंतर परत बांधणार, म्हणजे तेवढा वेळ त्यांचा दिवसभरातला जातोय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात। पण जर आपण मुक्त गोठ्यामध्ये जर बघितलं, जर शेतकऱ्याला त्यांची जनावरं रोज धुवायची नाहीयेत, रोज गोठ्यातलं शेण काढायचं नाहीये, जनावरांची बांधसोड करायची नाहीये, जनावराला वेळेत पाणी जनावरांच्या वेळेनुसार मिळत आहे, जनावरांना फक्त दूध काढणं आहे, दिवसातनं 1 तास दूध काढण्यासाठी सकाळी 1 तास संध्याकाळी आणि दुसरा 1 तास जनावरांचं खाद्य व्यवस्थापन करण्यासाठी, मग दिवसातले 4 तास जर आपण देऊ शकलो आणि मुख्य दूध धंद्यातली जर हे शेण काढणं, जनावरांना पाणी पाजणं, बांधसोड करणं हे जर आपण काढून टाकलं तर व्यवसाय हा खूप चांगल्या रीतीने होऊ शकतो। म्हणजे रोज सकाळी सकाळी शेण काढणं असं न होता जर आपली गोठ्यातली जनावरं खूप स्वच्छ दिसत असतील, त्यांना फक्त खायला घालायचंय आणि दूध काढायचंय, तर नक्कीच याच्यामध्ये शेतकऱ्याची किंवा पशुपालकाची मानसिकता एवढी छान होते की त्याला जर सकाळी जर शेण काढायचं नाहीये, म्हणजे जी काही कामं आहेत, म्हणजे जी कामाला आपल्याला सगळ्यात जास्त ताण होतोय ते काम जर नसेल करायचं तर मुक्त गोठ्याकडे वळायला तर आपल्याला ही सगळी कामं कमी होतील।
0: छान,
1: त्यामुळे हे पशुपालकाला खूपच फायदेशीर आहे हे मुक्त गोठा करणं।
0: छान। बरं सर, मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। बंदिस्त गोठ्या पद्धतीमध्ये आपलं जनावर पशुधन जे आहे बांधून असतं, अर्थात माझा कल जो आहे दुधाळ जनावरं जी आहेत, दुधाळ जनावरांसाठी

0: समजा बांधलेलं असतं आपलं पशू, गाय म्हणा म्हैस म्हणा बांधलेली असते, आणि तेव्हा आपण त्याचं दूध जेव्हा काढतो तेव्हा पद्धतशीरपणे आपल्याला काढता येतं, या मुक्त गोठा पद्धतीमध्ये असं काढता येईल का? बरं,
1: हो नक्कीच. दूध काढण्यासाठी काही अडचण नाहीये. म्हणजे जसं आपण जसं बंदिस्त गोठ्यामध्ये त्या वेळेला आपण तिला खुराक दिला जातो आणि खुराक खात असताना आपण तिचं दूध काढतो, म्हणजे बऱ्याचशा 90% पशुपालक हा ह्या पद्धतीनेच दूध काढला जातो. म्हणजे त्यावेळी खुराक दिला जातो आणि खुराक खाता खाता आपण ते मशीनने असू द्या किंवा मग स्वतः शेतकरी स्वतः ते दूध काढतो या पद्धतीने, तीच पद्धत आपल्याला इथे काढायची आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला खाद्य द्यायचं आहे त्याचवेळी ती जनावरं तिथे येतील, म्हणजे मुक्त गोठ्याच्या एका बाजूला, आणि तिथे आपण ती जर सोय केली त्यांना खायला टाकलं तर बसून आपण ज्या पद्धतीने जसं बंदिस्त गोठ्यामध्ये करतो त्याच पद्धतीने गायी तिथे येतात, त्या पद्धतीने आपलं दूध काढलं जातं. म्हणजे दूध काढण्यामध्ये काही फरक पडत नाही, पण दुधाच्या क्वालिटीमध्ये नक्कीच फरक पडतो.
0: अच्छा, म्हणजे मुक्त गोठ्या पद्धतीमध्ये जे आहे दुधाच्या क्वालिटीमध्ये आपल्याला ते चांगला फरक जाणवतो असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच, दूध
0: खूप छान. सर बरं, सर हा मुक्त गोठा जो आहे या गोठ्याचा पशुधनास किंवा दूध उत्पादक पशुधनास याचा फायदा काय होतो? बरं,
1: जसं आपण म्हटलं की दूध उत्पादनाची क्वालिटी सुधारते तर क्वालिटी बरोबर क्वांटिटी पण सुधारते. ते कसं ते मी सांगतो की जसं मुक्त गोठा केल्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ की शहरामध्ये जी मुक्त फिरणारी जनावरं आहेत ती जर आपण बघितली तर ती कधीही भरलेली नसतात, शेणाने भरलेली नसतात. किंवा त्यांचं जर आपण कातडीचा रंग बघितला किंवा कातडीवरची शाईन बघितली, चमक बघितली, तेज असतं,
0: चमक असते,
1: तर ते का असतं? तर ह्याचं कारण एकच आहे की ते मुक्तपणे वावरत असतात.
0: अच्छा,
1: त्याचं कारण काय की आता आपल्या गोठ्यामध्ये काय अडचण होते की पारंपरिक गोठ्यामध्ये जनावरं बांधून ठेवलेली आहेत, ते शेण आणि लघवी एकाच ठिकाणी करतात, म्हणजे जनावराला वाटलं तरी सुद्धा ते दुसरीकडे जाऊन बसू शकत नाही.
0: बरोबर,
1: आणि कुठलंच जनावर किंवा कुठलाही एखादा प्राणी असेल ते एकदम चांगल्या जागीच बसतं, परंतु पारंपरिक गोठ्यामध्ये त्याला जे आपण बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे त्याच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नसतो, त्यामुळे ते शेणात बसतात किंवा शेणाने भरतात किंवा शेणाने खराब होतात. तर हे सगळं मुक्त गोठ्यामध्ये कमी प्रमाणात दिसून येतं. म्हणजे जिथे शेण पडलेलं आहे ते शेण उन्हामुळे वाळतं चांगलं आणि ते जसं अंगाला चिटकतं तसं अंगाला चिटकत नाही, कारण गायी ज्या आहेत त्या एकदम चांगल्या जागी साफ सुधऱ्या जागी जाऊन बसतात, त्यामुळे ते खराब पण होत नाही तेवढं.
0: अच्छा बरं सर, आता हे तुम्ही आता म्हणालात की आपल्या शहरामधले जे मुक्त जनावरं असतात त्यांच्या अंगावर आपण पाहत असताना तेज वाटतं आणि बंदिस्त गोठ्यामध्ये जे बांधून असतात जनावरं त्याच्यावर खरंच सर ते दिसत नाहीये. तर मग याचा विचार करत असताना सर, पशुधनच समजा या मुक्त गोठ्यामुळे आपलं पशुधन आजारी पडत नाही, हे बरोबर आहे का? बरं
1: हो, नक्कीच. आता ह्याच्यामध्ये मी एक सांगतो, पहिले जसं आपल्या पशुपालकाला जो फायदा मी सांगितला की त्याला शेण काढावं लागत नाहीये, त्याला धडसोड करायची नाहीये, त्याला पाणी पाजण्यासाठी सारखं जायचं नाही, तर जनावरांना तर फायदा काय होतो? तर जनावरांची जर आपण नैसर्गिक जर शरीराची रचना बघितली तर गायी किंवा म्हशींची किंवा शेळ्यांची चार कप्प्यांचं त्यांना पोट असतं, त्या चार कप्प्याच्या पोटामध्ये जेवढं ते चालतील त्या पद्धतीने त्या पोट चांगलं राहतं.
0: अच्छा,
1: म्हणजे जेवढे चालतील तेवढं रवंत चांगलं होईल, तेवढं रवंत चांगलं झाल्यामुळे पोटामध्ये जे फुगणे जसं बंदिस्त गोठ्यामध्ये जर जास्त खाल्लं तर फुगतात गायी, तर तसं काही प्रमाणात जर मुक्त गोठ्यात जर गायीने चुकून जास्त खाल्लं तर तिला माहिती आहे की माझ्या पोटामध्ये थोडासा गॅस आहे, तर ती थोडीशी चालून येईल, चालून येईल, सगळ्या गोष्टी करेल आणि त्या पद्धतीने ते स्वतःच स्वतः करते. दुसरी गोष्ट, बंदिस्त गोठ्यामध्ये जास्त न चालण्यामुळे खूर वाढणे, म्हणजे जनावरांची खुरं वाढणे, ते एक प्रकार होतो. परंतु मुक्त गोठा केल्यामुळे जनावरं सारखं चालत असल्यामुळे खुरांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते होत नाही, कारण खुरांची झीज ही नैसर्गिकरित्या होते आणि त्या पद्धतीने खूर हे चांगले राहतात, म्हणजे लंगडणे सारख्या गोष्टी होत नाहीत.
0: छान सर, याच अनुषंगाने मला एक दुसरा प्रश्न पडलेला आहे. आपण म्हणाल्या तर मुक्त गोठा पद्धतीमध्ये जनावर फिरतं आणि त्याच्यामुळेही ते निरोगी राहतं, पण सर या पशुधनामध्ये या मुक्त गोठ्यामध्ये अडचणी काय काय येतात? बरं, हा माझा प्रश्न आहे.
1: आता अडचणी म्हणजे काय की पहिले तर आपल्याला ह्या मुक्त गोठ्याबद्दल बऱ्याचशा गैरसमजुती आहेत की माझं बांधलेलं जनावर हे तिथे गेलं मुक्त गोठ्यात गेलं तर ते नीट राहणार नाही किंवा मारामारी करतील किंवा अग्रेशन होईल किंवा एखादी गाय दुसऱ्या गायीला मारेल, अशा काही आपल्याकडे थोड्याशा समजुती गैरसमजुती आहेत. पण ह्याच्यामध्ये एक काळजी घेतली पाहिजे की जसं एक म्हणतोय की आपल्याला मुक्त गोठा करताना नर आणि मादी म्हणजे बैल आणि गाय हे एकत्र नाही ठेवता येणार, लक्षात आलं? म्हणजे बैलांसाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ठेवायला येईल. हे जे मुक्त गोठा पद्धती आपण जे सांगतोय हे दुधाळ जनावरं जे शेतकरी करतायत आणि जे दूध व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यासाठी आपण सांगतोय. तर मग दोन वेगवेगळ्या आपण म्हणतो नर आणि मादी एकाच ठिकाणी मुक्त गोठ्यात ठेवता येणार नाही तुम्हाला, म्हणजे बैल थोडंसं आपल्याला वेगळे ठेवायला लागतं, ही एक काळजी घेतली पाहिजे. दुसरी एक काळजी असते की एकदम जर तुम्ही त्या गायीला किंवा त्या म्हशीला जर मुक्त गोठ्याची सवय नाहीये आणि एकदम मुक्त गोठ्यात सोडलं तर थोडंफार

0: पळणं वगैरे ह्या पद्धतीने या गोष्टी होऊ शकतात, पण हे फक्त थोड्या दिवसासाठी, म्हणजे हार्डली मला तर वाटतं एक 12 तासापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतील.
1: एक दिवस म्हणायला
0: एक दिवस हरकत नाही, म्हणजे 24 तास हे म्हणजे आता आपण बघितलं तर कुठल्याही नवीन जागी गेलो तर थोडंसं त्या जागेशी जुळून घेण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो, त्या पद्धतीने होतं. मग ह्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, तर काही काही एकमेकांना मारतात. तर हे मारणं हे कशासाठी येतं जनावरांमध्ये, की खायला जर कमी होत असेल तर त्या गाई एकमेकांना मारू शकतात. पण तुमचं जर नियोजन व्यवस्थित असेल, खाणं जर व्यवस्थित येत असेल तुम्हाला, पोटभर होत असेल, तर कुठलीही गाय कोणालाही मारणार नाही आणि ते व्यवस्थितपणे राहतील त्या.
1: खूप छान. बरं सर, हा जो मुक्त गोठा आहे हा कोणकोणत्या जनावरांसाठी फायदेशीर आहे? बरं,
0: ओके, नक्कीच हा ह्याचं उत्तर देताना मला आवडेल, कारण बरेच लोक म्हणतात की म्हशींसाठी मुक्त गोठा नाही चालत, किंवा खिलार गायींसाठी चालत नाही, म्हणजे ज्यांना शिंग आहेत त्यासाठी चालत नाही. पण या पद्धतीचं आपण जे म्हणतो ना की सवयीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ते जर त्यांना जर लहानपणापासून मुक्त गोठ्याची सवय लावली, तर जर लावायचीच असेल तर आपली जी पिल्लं होतात ज्या कालवडी आपण होतात

0: किंवा खिलार गाईंसाठी चालत नाही, म्हणजे ज्यांना शिंग आहेत त्यासाठी चालत नाही. पण या पद्धतीचं आपण जे म्हणतो ना की सवयीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ते जर त्यांना जर लहानपणापासून मुक्त गोठ्याची सवय लावली तर जर लावायचीच असेल तर आपली जी पिल्लं होतात ज्या कालवडी आपण होतात आपल्याकडे त्या कालवडींना पहिले मुक्त गोठ्यात टाका, म्हणजे तिला लहानपणापासून मुक्त गोठ्याची सवय लागेल. तर तुम्ही बघितलं बांधून ठेवलेली कालवड आणि मुक्त संचारमध्ये असलेली कालवड यामध्ये जर तुम्हाला वाढीचा वेग जर बघितला तर ज्या गाई किंवा जी कालवड मुक्त गोठ्यामध्ये आहे तिचा वाढीचा वेग पण खूप जास्त असतो, म्हणजे 20-30% जास्त लवकर ती तेवढं वजन अटेंड करते. असं काही नाही की सगळे म्हणजे जनावरं जर म्हटली तर गाई म्हशी या मुक्त गोठ्यामध्ये खूप चांगल्या रीतीने राहू शकतात. पण ज्या संकरित गाई आहेत त्या मुक्त गोठ्याला लवकर अडॉप्ट करतात, म्हणजे त्या लवकर तिथे रुळतात.
1: छान, खूप छान सर. बरं सर, हा जो मुक्त गोठा आहे अर्थातच या मुक्त गोठ्यामध्ये आपली जनावरं जी आहेत स्वतंत्र असतात, हिंडतात फिरतात. अर्थातच सर, मग या गोठ्यासाठी जागा जी लागते ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागत असेल, तर याचं जागा आणि त्याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे?
0: आता ह्याच्यावर कसं आहे की हे पण एक गैरसमजूतच आहे की मुक्त गोठ्याला जास्त जागा लागते. तर आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या जर बघितलं तर गाईला म्हणजे आपण एक ठोबळ मानीन म्हटलं तर एक गुंठ्यामध्ये 5 गाई तुमच्या राहू शकतात.
1: अच्छा,
0: म्हणजे 1000 square feet 5 गाई, म्हणजे तो ढोबळ 200 square feet जागा जर त्यांना मुक्तमध्ये राहिली तर त्या व्यवस्थित राहू शकतात. आणि ह्याचा एक ऍडव्हान्टेज म्हणजे त्याचा एक म्हणतो की त्याचा फायदा काय होतोय की तुम्ही जर एक गुंठे आहे जागा तर ती जागा एक एक गुंठ्यापर्यंत वाढवलं तर जवळपास तुम्हाला 5 पटीत तुम्हाला हा सगळा गोठा वाढवता येतो. पण मग जागा जर म्हटली तर एका गुंठ्यात 5, कारण जास्त जागा देणं हे पण चुकीचं आहे, कारण त्यांनी खाल्लेली एनर्जी फक्त चालण्यामध्ये वाया घालवण्यापेक्षा ती दुधामध्ये जास्त गेली पाहिजे. त्यामुळे असं नाहीये की खूप मोठा तुम्ही मुक्त गोठा केलाय आणि त्यात अशा गाई पळतात एकदम खूप जास्त, तेवढं पण गरजेचं नाहीये. म्हणजे जर तुम्ही थोडक्यात बघितलं तर एक गुंठ्यात 5 गाई या प्रमाणात तुम्ही वाढवत चला.
1: अच्छा बरं सर, पुढचा एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे. आता आपण चर्चा करतोय मुक्त गोठ्या पद्धतीबद्दल आणि आपण म्हणाल सर या मुक्त गोठा पद्धतीमुळं दुधामध्ये सुद्धा आपल्याला परिणाम बघायला मिळतो, फरक बघायला मिळतो. तर सर, हे बंदिस्त गोठा आहे आणि मुक्त गोठा आहे अर्थात पारंपरिक गोठा आहे, याच्यामध्ये सर या दुधामध्ये किती फरक पडतो अंदाजे? बरं,
0: नक्कीच खूप फरक पडतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण पहिला मुद्दा बघितला की मुक्त गोठ्यातली जनावरं ही कमी आजारी पडतात. जसं मी सांगितलं की खुरांचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे लंगडण्याचे प्रॉब्लेम आहेत, ते मुक्त गोठ्यामध्ये होत नाही. दुसरी गोष्ट की त्यांचं रुमेन म्हणजे पोट जे आहे ते साफ राहिल्यामुळे जेवढं काही पोटामध्ये जे अन्न खाल्लेलं आहे त्याचं रुमिनेशन चांगलं होतं. रुमिनेशन म्हणजे रवंत चांगल्या रीतीने होतं. गाय एका शांत ठिकाणी बसून रवंत केल्यामुळे आणि जेवढं गाय रवंत करेल तेवढं हे दुधाचं प्रमाण जास्त वाढतं. म्हणजे गाय जर बसून राहिली, आता जर तुम्ही पारंपरिक गोठ्यात जर बघितलं तर आपण कोबा केलेला असतो जनरली. आता मॅट टाकायची पण पद्धत आलेली आहे, पण मॅट टाकण्यापेक्षा आपण जर कोबा केलेल्या पद्धतीवर जर गाय बसू शकत नाही जास्त, बसली नाही गाय तर तेवढं दूध तिच्या कासेतनं फिरत नाही, तेवढं रक्त त्या कासेतनं फिरत नाही आणि जेवढं रक्त कासेतनं फिरेल तेवढं दूध वाढतं. आणि जर मुक्त गोठ्यामध्ये जर आपण बघितलं तर ती शेण जे आहे ते तिथेच पडलेलं आहे मुक्त गोठ्यामध्ये आणि त्यांच्या पायाने त्या शेणाची पावडर झालेली आहे. मग तिथे काय होतं की 1-2 महिन्यामध्ये एक गादीसारखा एक तयार होतं, त्या नरम थर तयार होतो आणि त्या नरम थरावर जेव्हा गाय बसते तर त्यावेळी तिच्या तणाला पण कुठलीही इजा होत नाही आणि जे ब्लड सप्लाय आपण म्हणतो जे रक्त त्यातनं फिरलं पाहिजे ते जास्त प्रमाणात फिरतं. म्हणजे जेवढं गाय बसेल तेवढं तुमचं दूध उत्पादन वाढेल,
1: एकंदरीत रक्ताभिसरण
0: व्यवस्थित होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये गाईला जेव्हा पाहिजे म्हणजे तिला गरज आहे तेव्हाच ती पाणी पिते.
1: अच्छा,
0: म्हणजे जर दुधामध्ये बघितलं तर दुधाचं जर आपण केमिकल अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये जवळपास 80-85% पाणी आहे. तर जर पाणीच जर पिलं नाही जनावरांनी तर दूध कसं वाढेल? तर मग मुक्त गोठ्यामध्ये जर तिला पाहिजे तेव्हा पाणी पिलं तर नक्कीच दुधामध्ये 10-20% वाढ तर नक्कीच होऊ शकते.
1: छान छान. बरं सर, आता आपण मुक्त गोठा दुग्ध व्यवसायामध्ये कसा महत्वाचा आहे याबद्दल चर्चा करत आहोत. सर, हा मुक्त गोठा आणि सामान्य गोठा किंवा बंदिस्त गोठा किंवा पारंपरिक गोठा याच्यामध्ये फरक काय आहे? बरं सर,
0: फरक जसं आपण अगोदरच्याच म्हटलं होतं की त्या गोठ्यामध्ये तर पहिले तर आपण एक उद्योजक म्हणून जर आपल्याला वर यायचं असेल दूध व्यवसायामध्ये तर उद्योजकाचं काय असतं की कुठल्याही कंपनीमध्ये आज जर आपण 10 किलो काही बनवत असेल, उद्योजक मानसिकतेमध्ये ते 10-100 किलो बनवलं, 100-1000 किलो बनवलं तर हा या पद्धतीने आपली ग्रोथ झाली पाहिजे. पारंपरिक गोठ्यामध्ये हाच प्रॉब्लेम होतोय की 4 गाईंच्या पुढे जात नाही आपण. कारण काय की आपल्याला मॅन पॉवर म्हणजे एक कुटुंब जर असेल तर त्या बंदिस्त जर असेल गाई तर 4 गाईच्या 40 गाईपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण अशी उदाहरणं आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, नगरमध्ये असेल किंवा मग आपण छत्रपती संभाजी

0: नगरमध्ये आता व्हायला लागले, ज्यांनी ज्यांनी मुक्त गोठे केलेले आहेत त्यांच्या शेतकऱ्यांमध्ये असं दिसून आलं पशुपालकांमध्ये की ते चारच्या पुढे जात नव्हते, पण आता ते मुक्त गोठा केल्यामुळे तुमचं लेबर खूप वाचतं आहे, तुमचे कष्ट खूप वाचतं आहेत मुक्त गोठ्यामध्ये, त्यामुळे 4 पासून 40 पर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे जी उद्योजक मानसिकता जी आहे जी आपल्याला म्हणजे पशुपालकांमध्ये आपल्याला आणायची आहे, ती उद्योजक मानसिकतेचा पहिला पाया डेअरीमध्ये कुठला असेल तर मुक्त गोठा. मुक्त गोठा केल्याने काय होतं की 4 पासून आपल्या 8 गायी होतात, 8 च्या 16 होतात, 16 च्या 32 होतात. म्हणजे असं एक उदाहरण आहे, बरेच उदाहरणं आहेत आपल्याकडे की ज्या 4 गायींपासून 10 वर्षांमध्ये 40 गायींपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी एकही गाय बाहेर न विकत घेतलेली नाहीये.
1: छान,
0: म्हणजे ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. हे फक्त मुक्त गोठ्यातच शक्य आहे.
1: छान छान छान. खरंच शेतकरी बंधूंनो, आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या दूध व्यवसायामध्ये मुक्त गोठ्याचं काय महत्व आहे, मुक्त गोठा कसा फायदेशीर आहे, केवळ आपल्यासाठीच फायदेशीर नाही तर आपल्या पशुधनासाठी सुद्धा किती फायदेशीर आहे हे सुद्धा सरांनी आता सांगितलं. सर, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूपच चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद सर.
1: मंडळी, आताच आपण दुग्ध व्यवसायात मुक्त गोठ्याचं महत्व याविषयी डॉक्टर रोहित धुमाळ, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया अमृता सुभाष प्रदीप वैद्य यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

0: मंडळी आत्ताच आपण अमृता सुभाष प्रदीप वैद्य यांनी गायलेलं पाऊसगीत ऐकलं. आणि मंडळी याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात, आमचं शेत आमचं शिवार. आमचं शेत आमचं शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर. या मालिकेअंतर्गत कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची मुलाखत. यानंतर आपण ऐकू शकाल इंद्रधनू या मालिकेअंतर्गत

घर ते करिअर याविषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: श्रोत्याओ, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
3: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026, राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर। आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल। आणि आता बातम्या विस्तारानं। मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, भारताचं स्थान कायम राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील। गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे। कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला। सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदा देखील बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे। पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे, त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं। एल निनोचं सावट, भू राजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशारा देखील रिझर्व्ह बँकेनं दिला आहे। 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे। या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले। आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या। गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं। दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं। बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक

0: डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालं. या विधेयकाबाबत बोलताना विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं,
1: न्यायपालिका के बढ़ते कार्यभार, न्यायिक विषयों के बदलते प्रकृति व उभरते कॉन्स्टिट्यूशनल लीगल इंटरप्रिटेशन के नए सवालों को ध्यान में रखकर माननीय सुप्रीम कोर्ट में न्यायाधीशों की संख्या बढ़ाना एक समय की मांग और समयानुकूल सुधार भी है, जिसमें संवैधानिक पीठों के अधिक गठन की आवश्यकता भी एक प्रमुख पहलू है.
0: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची प्रतिक्रिया म्हणून चीननं ड्रोन्स निर्यातीवर नियंत्रण तसंच 6 अमेरिकन आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेनं घातलेले निर्बंध लवकरात लवकर मागे घ्यावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे. तसंच नवीन निर्बंध लादल्यास चीन सरकार अमेरिकेवर पुढची कारवाई करेल असा इशारा देखील दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चिनी तैपैच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण महर्षी डॉ डीवाय पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलन

लोकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. हे आंदोलन हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हवामान. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अंदमान निकोबार बेटं, बिहार, छत्तीसगड, कर्नाटकची किनारपट्टी, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपली भेट अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन सभेत म्हणजेच उद्या पहाटे 5:53 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण अहोरात्र ऐकत रहा. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. शुभरात्री, नमस्कार, जय हिंद.